महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00, स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला।
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं।
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात।
0: तर अशी ही दिल के करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी।
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे। ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज।

0: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।
1: नमस्कार, मी अर्चना शिवानी, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ म्हणत मी आली आहे अनु तुम्हाला भेटायला. आणि आज आहे 9 जून 2024 आणि वार आहे मंगळवार. आठवड्याला तर सुरुवात झालेली आहेच आपली आणि त्याचबरोबर हा आठवडा खूप खास असणार आहे, कारण भारतीय हवामान विभागानं सांगितलेलं आहे की या आठवड्यामध्ये मान्सून सक्रिय होऊ शकतो. मृग नक्षत्राला कालपासून खऱ्या अर्थानं सुरू झाली आणि जे काही पारंपरिक अनुभव आपल्याला सांगितलेले आहेत की मृग नक्षत्रापासून पावसाचं आगमन महाराष्ट्रामध्ये होतं किंवा तो पावसाचा अंदाज एक प्रकारे वर्तवला जातो. आणि खरं तर मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि पाऊस मात्र नक्कीच येण्याची इच्छा जी आहे ती आपल्या सगळ्यांना आहे. आणि भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्यामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो असंही सांगितलेलं आहे. सो हॅपी मान्सून आणि मान्सून इज कमिंग सून. येस, असं म्हणत आपण मान्सूनचं तर आगमन जे आहे ते कधी होतं याची वाट पाहणार आहोतच. पण त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी आणि महत्त्वाच्या काही घडामोडी घेऊन येते. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात मॉर्निंग शो मध्ये पुन्हा एकदा सगळ्या श्रोत्यांचं खूप मनापासून स्वागत. मराठी गाण्यांचा आस्वाद घेत आहे आणि आज आहे 9 जून. आजच्या महत्वाच्या दिनविशेष मधल्या घटनांकडे आपण वळूयात. 2007 बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे 130 लोक ठार झाले. 2006 फुटबॉल विश्वकप झाला होता आणि 18वी फुटबॉल विश्वकप स्पर्धाही झाली होती आणि जर्मनीच्या म्युनिक या शहरामध्ये ती सुरू झाली. 2001 भारताच्या लिएंडर पेस आणि महेश भूपतीनं फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचं विजेतेपद मिळवलं. Sukhoi-30K ही रशियन बनावटीची विमानं भारतीय हवाई दलात 1997 दाखल. ब्रिटनमधल्या लोकसभेच्या हाऊस ऑफ कॉमन्स कामकाजाचं दूरचित्रवाणीवरून 1975 थेट प्रसारण झालं. सोवियत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध 1974 पुन्हा प्रस्थापित. हेनॉमे हेस एलिझाबेथ पी हेस्टिंग या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री 1970 जनरल झाल्या. लालबहादूर शास्त्री यांनी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून आजच्या दिवशी 1964 सूत्र हाती घेतली. महत्वाच्या दिनविशेष घटनांकडे पुन्हा एकदा वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मनापासून स्वागत. आजचा दिनविशेष याकडे वळूयात. 9 जून आजची तारीख. इंटरनॅशनल काउन्सिल ऑन अर्काईव्स, आंतरराष्ट्रीय अभिलेख परिषदेची स्थापना आजच्या दिवशी 1948 राजे भूमिबोल अतुल्य तेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सगळ्यात जास्त दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे 1946 झाले. फ्रान्समधल्या टूले या ठिकाणी जर्मन सैन्यानं 99 नागरिकांना लॅम्पपोस्ट आणि बाल्कनीतून 1944 दुसऱ्या महायुद्धादरम्यान लटकवलं. डोनाल्ड डब कार्टून पहिल्यांदा द व्हॉइस लिटिल मरमध्ये 1934 दिसलं. अंतराळ प्रक्षेपणासाठी रॉबर्ट गोडार्ड यांनी वापरलेलं रॉकेटचं पेटंट त्यांना 1931 मिळालं. तर पहिले ट्रान्स पॅसिफिक अमेरिका ते ऑस्ट्रेलिया उड्डाण हे चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ यांनी 1928 पूर्ण केलं. देशामध्ये लष्करी उठाव बल्गेरियामध्ये 1923 झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं लंडनला 1906 प्रयाण. तर अलाहाबाद उच्च न्यायालयाची 1866 स्थापना. छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना पुत्र झाला, त्याचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. 1696 ही घटना. मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये मराठा साम्राज्याचा पुरंदरचा 1665 तह झाला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर। नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग। या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत। आज आहे 9 जून 2026 आणि आजच्या महत्वाच्या दिनविशेषपैकी जन्मदिवसांकडे वळूयात। बॉलिवूड अभिनेत्री, फॅशन आयकॉन म्हणून विशेष लोकप्रिय असणारी स्टाईल आयकॉन सोनम कपूर 1985 जन्म। भारतीय इंग्रजी सतारवादक आणि संगीतकार अनुष्का शंकर 1981 जन्म। भारतीय अभिनेत्री अमिषा पटेल यांचा 1977 जन्म। अँड्र्यू सायमंग ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू 1975 जन्म। भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी, सुधारक आणि मॅक्सेसे पुरस्कारकर्त्या किरण बेदी 1949 जन्म। भारतीय लेखक आणि राजकारणी नंदिनी सतपथी 1931 जन्म। संगीतकार वसंत देसाई 1912 जन्म। भारताचे 36वे गव्हर्नर जनरल गिल्बर्ट एलियट मरे केनमॉन्ट 1845 जन्म। महत्वाच्या घटनांकडे आपण पुन्हा एकदा वळूयात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसेन तरंग. या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. महत्वाचे दिनविशेष याकडे पुन्हा एकदा वळतो आहोत. शीख सेनापती बंदा सिंग बहादूर 1617 निधन. फ्रेडरिका सोफिया विल्हेल्मिना प्रशियाची विल्हेल्मिना 1820 निधन. पंडित विल्यम कैरी अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्य लेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक 1834 निधन. चार्ल्स डिकन्स इंग्रजी कादंबरीकार आणि लेखक 1870 निधन. बिरसा मुंडा आदिवासी स्वातंत्र्यसैनिक 1900 निधन. थायलंडचा राजा आनंद महिडोल 1946 निधन. गणेश भास्कर अभ्यंकर मराठी अभिनेते 1988 निधन. भारतीय पाकिस्तानी धर्मगुरू मिर्झा नासिर अहमद 1982 निधन. स्वातंत्र्यसैनिक आणि शेतकरी चळवळीतील नेते एन जी रंगा 1995 निधन. सत्येन बोस बंगाली आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शक पटकथा लेखक 1993 निधन. एम एफ हुसेन जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रकार आधुनिक कलेचे अग्रणी व्यक्तिमत्व पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त 2011 निधन. रिकंदर नागेश्वर राव तेलुगू रंगभूमी कलाकार लोककला संवर्धनासाठी ते कार्यरत होते. पद्मश्री संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला 2022 निधन. भारतीय राजकारणी आणि बिहारचे आमदार असलम आझाद 2022 निधन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा श्रोते हो। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात गुड मॉर्निंग। कालपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आणि आपल्या भारतीय पारंपरिक अनुभवानुसार महाराष्ट्रामध्ये जर मृग नक्षत्राला सुरुवात झाली तर नक्कीच खूप चांगलं वातावरण मान्सूनसाठी सक्रिय होतं असा पावसाचा अंदाज वर्तवला जातो। आणि यावर्षीसुद्धा हवामान विभाग आणि त्याचबरोबर अनेक असे पंचांगकर्ते आहेत की त्यांच्या अंदाजामध्ये मोठी तफावत दिसते। मृग नक्षत्रामध्ये म्हणजे 8 ते 22 जून या काळात चांगला पाऊस होईल, शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात असे अंदाज अनेक पंचांगात किंवा पारंपरिक अनुभवानुसार आहेत। पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी पाऊस नेहमीपेक्षा कमी असेल असं आहे। जूनमध्ये फार पाऊस होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये असा सल्लाही देण्यात आला आहे। याशिवाय अनेक हवामान तज्ज्ञही अलीकडे आपला अंदाज देत असतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा हा अंदाज प्रसारित होतो आणि त्यावर विश्वास ठेवणारे शेतकरी वर्गसुद्धा आहेत। त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांची कुठेतरी फसगत होतीये का? शेती करणारे शेतकरी हे नक्कीच सध्या संभ्रमामध्ये आहेत की पाऊस मान्सूनचा कधी येणार आहे। पण हा निसर्ग आहे आणि त्याचबरोबर हवामान विभागामध्ये जो काही अंदाज दिलेला आहे की शेतकऱ्यांनी सध्या 15 जूनपर्यंत तरी पेरणीची घाई करू नये, तर समस्त शेतकरी बांधवांना या माध्यमातून आवाहन करते की पेरणीची घाई करू नका, थांबा, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरसंतरंग या कार्यक्रमात नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेहमीच अनेक महत्वाच्या बैठका होत असतात. पायाभूत सुविधा आणि विविध प्रकल्पांमध्ये प्रकल्पांसोबत काम करत असताना एक आढावा बैठक त्यांनी घेतली आणि या बैठकीत त्यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या कामामध्ये जर दिरंगाई केली तर ते खपवून घेतलं जाणार नाही, जर उशीर केला काम होण्यासाठी तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा आणि असे स्पष्ट निर्देश अधिकारी आणि कंत्राटदारांना देण्यात आलेत. निर्धारित कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करा, प्रकल्पाच्या प्रगतीबाबत वेळेचा अपव्यय सहन केला जाणार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. उन्हाळा संपला आणि जून महिन्याला सुरुवात झाली. तापमानामध्ये बदल होत आहेत. उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून सिंचन आणि बिगर सिंचनाचं दुसरं एकत्रित आवर्तन तातडीनं सोडण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांना त्यामुळे दिलासा मिळू शकतो. हे आवर्तन सोडण्याचे आदेश आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. सध्या अजूनही उन्हाची तीव्रता चांगली जाणवते आहे. बहुतांश गावांमध्ये पाण्याचे स्रोत आटले आहेत. शेतीसह पाणी पुरवठा योजनांना पाणी उपलब्ध नसल्यानं नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी पाणी मिळावं असं शेतकरी आणि वेगवेगळ्या नदीकाठच्या गावांकडून मागणी होतीये. लोणेमध्ये जनता दरबाराच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ यांच्यासह शेतकऱ्याच्या शिष्टमंडळानं या प्रश्नावर तातडीनं निर्णय घेण्याची तीव्र विनंती केली आणि या विनंतीची दखल आपल्या पालकमंत्र्यांनी घेतली आहे. सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आलाय आणि एकत्रित आवर्तन सोडण्याचा निर्णय यामुळे घेण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. मान्सून दक्षिण कोकणामध्ये तर आलाय, पण महाराष्ट्रामध्ये कधी येतोय याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहताय. पण तरीसुद्धा 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर कमी असणार आहे, मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी असणार आहे असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नका असंही आवाहन करण्यात आलंय जे राज्य सरकारनं दिलंय. 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खान्देश, मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीला पोषक ठरेल असं अद्यापही दिसत नाही. हवामान कोरडं होणार असल्यामुळे पेरणीची घाई करू नका असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. 18 जूनपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. विशेषत कोकण किनारपट्टी या परिसरामध्ये जून अखेरपर्यंत पावसाची सकारात्मकता सांगितली आहे. कोकण घाटमाथ्यावर पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये पाऊसाचं प्रमाण वाढण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. तर राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस राहील आणि ही स्थिती कायम राहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 21 रुपयांची वाढ झाली आणि 7 मार्च रोजी घरगुती सिलेंडरच्या दराची 60 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर आता पुन्हा अवघ्या 3 महिन्यानंतर 29 रुपयांची ही वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरीला पश्चिम आशियात युद्ध भडकलं आणि त्यामध्ये होर्मुझ समुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे आखाती देशातून होणाऱ्या LPG पुरवठ्यावर परिणाम झाला. जागतिक बाजारात LPG दर तब्बल 46% वाढलेत, तर भारतामध्ये इतर देशांच्या तुलनेमध्ये हे दर कमी आहे असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. सरकार म्हणतंय की महागाई अजूनही नियंत्रणात आहेत, 29 रुपये दरवाढ झालेली आहे. याचा परिणाम अनेक शहरांवर, मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई या ठिकाणच्या वापरावर देखील झाला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग नगरचे अंतरंग या कार्यक्रमात। महाराष्ट्रामधल्या लिंग गुणोत्तर प्रमाणाकडे आपण वळूयात। महाराष्ट्रामध्ये सध्या मुलींचं प्रमाण वाढवण्यासाठी अनेक सरकारी पातळीवर प्रयत्न केले जातात, विविध योजनांच्या माहितीपर जनजागृतीपर कार्यक्रम केले जातात, पण तरीसुद्धा गेल्या दशकभरामध्ये राज्याच्या एकूण लिंग गुणोत्तरात फारशी सुधारणा झालेली नाही आहे। सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीम SRS 2024 रिपोर्टनुसार 2012-14 या कालावधीत प्रति 1000 मुलांमागे 886 मुलींची नोंद होती, तर 2022-24 ती फक्त 899 पोहोचली। विशेष म्हणजे ग्रामीण भागात सुधारणा झाली असताना शहरी भागातील घसरणीमुळे राज्याची एकूण कामगिरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा मागे राहिली आहे। इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या काही माहितीनुसार सध्या महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर हे 899 इतकं आहे, तर राष्ट्रीय सरासरी गुणोत्तर हे 218 कमी आहे। राज्यामध्ये ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण 910 आहे, तर शहरामध्ये 885 दिसतंय। राष्ट्रीय स्तरावर मात्र याचं उलटं चित्र दिसून येतंय, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये भारतामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्या तरीसुद्धा फारशी एकूण लिंग गुणोत्तरामध्ये सुधारणा झालेली नाही। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. श्रोते हो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महारेल संदर्भामध्ये एक महत्वाची बैठक झाली. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत, म्हणजे अर्थातच महारेलमार्फत, एकूण 131 पैकी पहिल्या टप्प्यात 65 कामांना यावेळी मान्यता दिली आहे. तर राज्यात रेल्वे फाटक मुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देशही दिले. रेल्वे फाटक युक्त महाराष्ट्रासाठी रेल्वे पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात. मान्यता दिलेल्या 65 कामांमधील संबंधित रस्त्यांवरील 25,000 ते 1,00,000 ट्रेन व्हेकल युनिट असलेल्या आणि कमीत कमी भूसंपादन आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामं प्राधान्यानं पूर्ण करावीत, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. त्याचबरोबर इतरही महत्वाच्या आढावा बैठकीमध्ये काही घडामोडींचाही अंदाज घेण्यात आला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमामध्ये मी अनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. आणि आता आपण बोलूयात 11वी ऑनलाईन प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेबद्दल. शैक्षणिक वर्ष 2024-27 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि राज्यामध्ये एकूण 95,000 कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सध्या सुरू आहे. 6 जून 2024 पासून नियमित दुसऱ्या फेरीतील विद्यार्थी नोंदणी सध्या सुरू करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची नवीन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग 1 मधील दुरुस्ती आणि भाग 2 कनिष्ठ महाविद्यालय पसंती क्रमांक, त्याचबरोबर या फेरीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज हे अनलॉक करण्यात आल्यानं सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज लॉक करणं अनिवार्य आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्यांनी सुद्धा याची नोंद घ्यावी असं शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांनी सांगितलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या मान्यवरांच्या हस्ते 14 खेळाडूंना खासदार क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार क्रीडा महोत्सव 2026 हा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये व्हॉलीबॉलमध्ये कर्मण्य चिलकुलवार, ॲथलेटिक्समध्ये अंजली मडावी, खो खो सिद्धेश सातपुते, सॉफ्टबॉल उर्वशी सनेश्वर, हँडबॉल हरप्रीत सिंग रंधावा, कबड्डीमध्ये मंगला ढबाले, स्केटिंग अदिती धांडे, बुद्धिबळ श्रद्धा बजाज, कुस्ती नंदिनी साहू, बॅडमिंटन निशिका गोखे, योगासन भरत डेलीकर, बास्केटबॉल गुंजन मंत्री, जिम्नॅस्टिक अवनी राठोड, जलतरण अदित्री पयासी या व्यक्तींना हे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर काही उत्कृष्ट संघटक पुरस्कार विजय डांगरे, उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार रवींद्र टोंग, क्रीडासेवक पुरस्कार उमेश नायडू, उत्कृष्ट क्रीडा मंडळ यंग मुस्लिम फुटबॉल क्लब यांना विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग. आणि तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग हा कार्यक्रम. सोशल मीडियावरनं अनेक गोष्टी व्हायरल होत असतात आणि अनेक गोष्टी आपल्याला पटकन कळतात. ही या सोशल मीडियाची ताकद आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक असे मराठी कलाकार आहेत की जे हॉटेल व्यावसायिक म्हणून आता समोर यायला लागलेत. या क्षेत्राकडे कुठेतरी वळू पाहतात. आणि असाच एक मराठी अभिनेता समीर खांडेकर यानंसुद्धा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपलं पाऊल टाकलंय. अस्सल मालवणी पदार्थ कवयांसाठी उपलब्ध आहे पिठी भात असं त्याच्या हॉटेलचं नाव आहे. आणि खूप छान इंटेरियर आहे, वेगळ्या पद्धतीचं इंटेरियर आहे. आणि पिठी भात या नावानं हे हॉटेल सुरू केलं आहे. सो दादर मेट्रो स्टेशन A3 एक्झिट जवळ गोखले रोडला दादर पश्चिम या ठिकाणी हा हॉटेलचा व्यवसाय आणि हे पिठी भात हॉटेल सुरू झालं आहे. सो समीर खांडेकर यांनी ही पोस्ट शेअर केलेली आहे. आणि खरंच एक वेगळं नाव आहे पिठी भात, आणि ज्याचं खरं तर इंटेरियरसुद्धा खूप वेगळं आहे आणि नावसुद्धा खूप हटके आहे. असे अनेक कलाकार आहेत की जे हळूहळू आपल्या अभिनयासोबतच या इंडस्ट्रीकडे वळू पाहतात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या RJ ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपस में जंग, हाँ आपस में जंग, हाँ आपस में जंग, जय घुमा के।
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमात। नमस्कार श्रोते हो, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे 48 तास धोक्याचे आहेत। महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। पुढचे 4 ते 5 दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणेकर या सगळ्यांना सुद्धा हा एक हाय अलर्ट आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत।
2: आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत। नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत। महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीची आणि त्यामध्ये पंढरपूरच्या वारीची लगबग सध्या सुरू आहे। त्याचबरोबर यंदा साता समुद्रापार एक नवा इतिहास घडतोय। भगवान गडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांच्या हस्ते थेट लंडन ते पंढरपूर या ग्लोबल वारीचा शुभारंभ झालाय। विठ्ठल नामाच्या गजरामध्ये पहिल्यांदाच थेट लंडनहून 11 देशांचा प्रवास करून परदेशी वारकरी यंदा पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। लंडनच्या रॉयल विंडसर रेसकोर्सवरून शनिवारी पहिल्या ग्लोबल वारीला सुरुवात झाली आणि तब्बल 50 दिवसांचा प्रवास करून 25 जुलैला म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी हे सर्व वारकरी पंढरपुरामध्ये एकत्र दाखल होणार आहेत। लंडन ते पंढरपूर दरम्यान 11 देशातून रस्त्याच्या मार्गाने ही वारी येणार आहे। लंडन स्थित श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि अनिवासी भारतीय विठ्ठल भक्तांच्या पुढाकारानं यंदा या अनोख्या वारीचं नियोजन करण्यात आलंय। ही दिंडी केवळ लंडनपुरती नाही आहे तर नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, झेक रिपब्लिक, हंगेरी, रोमानिया, तुर्की अशा विविध मार्गातून देशातून मार्गक्रमण करणार आहे। हातात भगव्या पताका, कपाळी गंध आणि मुखामध्ये विठ्ठल नामाचा जप करत शेकडो परदेशी वारकरी या जागतिक दिंडीमध्ये सहभागी होतात। लंडनमध्ये लवकरच भव्य दिव्य विठ्ठल मंदिर साकारण्यात येणार आहे आणि या मंदिराचा प्रचार करणं, युरोपमध्ये नवीन पिढीला वारकरी संप्रदायाची ओळख करणं यासाठी हे खूप महत्वाचे ग्लोबल स्तरावर प्रयत्न केले जातात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्या सोबत नगर संतरंग या कार्यक्रमात. बऱ्याच वेळा स्ट्रीट फूड खाण्याचा मोह आपल्या नगरकरांना सुद्धा राहत नाही, पण बऱ्याच वेळा आपण स्ट्रीट फूड खात असताना कुठल्या ठिकाणी जाऊन ते स्ट्रीट फूड खातो आहोत, तिथे हायजीन तपासणं, ते हायजीन मेंटेन ठेवलं जात आहे की नाही हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर चव तर आलीच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे पदार्थ अन्नपदार्थ विकत घेत आहोत ते बांधण्यासाठी न्यूजपेपरचा वर्तमानपत्राचा वापर तर होत नाही आहे ना, हे पाहणं लक्षात घेण्यासारखं आहे. वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर अनेक जण करतात, अगदी वडापाव असेल, समोसा असेल, असे जे अनेक पदार्थ आहेत की ते न्यूजपेपरच्या कागदामध्ये बंद केले जातात. आणि आता FSI दिले आहेत काही निर्देश की वडापाव विक्रेत्यांकडून वडापाव बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राच्या कागदाचा जर वापर केला जात असेल तर त्यावर आता कारवाई होणार आहे. कारण वर्तमानपत्रावर जे छपाईच्या शाईमध्ये जे काही हानिकारक रंग असतात, रसायनं असतात, शिस असतात किंवा काही जड धातूंचाही समावेश केलेला असतो जो अन्नपदार्थांमध्ये उतरू शकतो आणि त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या, अगदी कॅन्सरपर्यंत काही समस्या, दीर्घकालीन आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे न्यूजपेपरमध्ये, वृत्तपत्रांमध्ये जर कोणी अशा प्रकारचे अन्नपदार्थ वितरित करत असेल किंवा हाताळले जात असतील, अनेकदा ते अस्वच्छ परिस्थितीच्या संपर्कातही आले असतील, तर कुठेतरी इथे हायजीन मेंटेन केलं जात नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर फूड ग्रेड पॅकेजिंगचा वापर करण्याचे आदेश FSSAI दिले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. नगरसंतरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. श्रोते हो, ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक, रेडिओ नगरचे मानद संचालक स्वर्गीय भूषण देशमुख यांचं शनिवारी 6 जून रोजी दुर्दैवी निधन झालं. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज दुपारी 3 वाजता श्रद्धांजली शोकसभा होतीये. सर्व पत्रकार CSRD यांनी ही शोकसभा आयोजित केली आहे. तर या सभेमध्ये सर्व नागरिकांना सहभागी होता येणार आहे. सर्व पत्रकार CSRD यांच्या वतीनं CSRD महाविद्यालय अहिल्यानगर या ठिकाणी आज दुपारी 3 वाजता श्रद्धांजली शोकसभा होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल, नीमा वुमन फोरम व्यासपीठ, आधारगट अकोळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने आपल्या येथे दिनांक 11 जून 2024 गुरुवारी सकाळी 10 ते 5:30 मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहेत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेवल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्याबद्दलचे मार्गदर्शन, आरोग्यविषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटलमधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी गावातील सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आरोग्य शिबिराचे ठिकाण आरोग्य केंद्र अकोळनेर.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल, निमा वुमन फोरम व्यासपीठ, आधारगट अकोळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने आपल्या येथे दिनांक 11 जून 2024 गुरुवारी सकाळी 10 ते 1:30 वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये मोफत औषधे व सेवा देणार आहेत. तसेच फिजिकल चेकअप, स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या, लहान मुलांचे चेकअप, बीपी, शुगर, तापमान, रक्तगट, ऑक्सिजन लेवल, रक्ताचे प्रमाण, वजन, पल्स, आवश्यक मेडिसिन, आरोग्याबद्दलचे मार्गदर्शन, आरोग्यविषयक शंकांचे निवारण, हॉस्पिटलमधील सुविधांचे मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी गावातील सर्व मंडळींनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आरोग्य शिबिराचे ठिकाण आरोग्य केंद्र अकोळनेर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

0: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मंडळी, आपल्या शोची सुरुवात आज आपण एखाद्या पॉझिटिव्ह थॉटनं सुरू करणार आहोत. आणि त्यासाठी मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. कधी यश मिळतं, कधी अपयश येतं, कधी मन आनंदानं भरून जातं, तर कधी एखादी छोटीशी गोष्ट सुद्धा आपल्याला खूप त्रास देऊन जाते. पण अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे चालत राहण्याची ताकद देते ती म्हणजे सकारात्मक विचारांची शक्ती. त्यामुळे मंडळी, आपले थॉट्स हे कायम सकारात्मक पाहिजे. एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आपला, तो सकारात्मक हवा असतो. म्हणतात ना, परिस्थिती बदलण्यापेक्षा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला ना तर आयुष्य बदलू शकतं. आणि आज आपण भरपूर अशा गोष्टींवरती, भरपूर अशा विषयांवरती गप्पा मारणार आहोत. तर भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, तोपर्यंत कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आता आपण अशा विषयावरती बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला विषय आहे आणि तो म्हणजे सोशल मीडियावरील सौंदर्य आणि वास्तवातील सौंदर्यातला फरक. आज इंस्टाग्राम आहे, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपल्याला अनेक सुंदर चेहरे, परफेक्ट फोटो आणि आकर्षक जीवनशैली दिसते बर का. पण आपण कधी विचार केलाय का की या फोटोंमागचं जे वास्तव आहे ते नेमकं काय? अनेक फोटो हे फिल्टर्स, एडिटिंग, योग्य प्रकाश योजना आणि विशिष्ट अँगल्सचा परिणाम असतात. यामुळे काय होतं तर दिसणारं जे सौंदर्य आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यातील जे वास्तवातील सौंदर्य आहे यामध्ये बराचसा फरक दिसू शकतो. दुर्दैवानं अनेक मुली आणि महिला देखील स्वतःची तुलना या डिजिटल प्रतिमांशी करतात. यामुळे आत्मविश्वास कमी होतो, स्वतःबद्दल असमाधान निर्माण होतं आणि मानसिक तणाव वाढू शकतो. खरं सौंदर्य हे केवळ चेहऱ्यात नसतं तर ते असतं आपल्या विचारांमध्ये, वागण्यामध्ये, आत्मविश्वासामध्ये आणि संवेदनशीलतेमध्ये. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि हीच वेगळेपणाची खूण आपल्याला सुंदर बनवत असते. म्हणूनच मंडळी, सोशल मीडियावरती दिसणारं जे सौंदर्य आहे ते पाहताना वास्तव तुम्ही विसरू नका. स्वतःला जसं आहात तसं स्वीकारा, कारण जगामध्ये तुमच्यासारखी दुसरी व्यक्ती नाही आणि हीच तुमची सर्वात मोठी सुंदरता आहे. त्यामुळे मंडळी या गोष्टीचा नक्की विचार करा आणि कोणासोबतही स्वतःची तुलना करू नका. आणि अशाच नवनवीन गोष्टींसोबत आपण भेटणार आहोत थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, तोपर्यंत कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण दिवसाची सुरुवात कशी करतो ना, यावरती संपूर्ण दिवसाचा जो मूड आहे ना तो अवलंबून असू शकतो बरं का. आणि म्हणूनच आत्ताचा विषय आहे की सकाळी उठल्यानंतर पहिल्या 10 मिनिटांचा आपल्या दिवसावरचा परिणाम कसा असतो ते. तर अनेक जण उठल्या मोबाईल हातात घेतात, मेसेज, सोशल मीडिया आणि बातम्यांच्या गर्दीमध्ये दिवसाची सुरुवात होते, पण यामुळे नकळत तणाव आणि गोंधळ वाढू शकतो. त्याऐवजी सकाळची पहिली काही मिनिटं स्वतःसाठी राखून ठेवा. शांतपणे बसणे, खोल श्वास घेणं, आजच्या दिवसासाठी एखादा सकारात्मक विचार मनात ठेवणं किंवा कृतज्ञता व्यक्त करणं, यामुळे मन प्रसन्न राहते. मानसशास्त्र सांगतं की दिवसाच्या सुरुवातीला आपली मानसिक अवस्था सकारात्मक असेल ना, तर काम करण्याची ऊर्जा, निर्णय क्षमता आणि एकाग्रता यावरती चांगला असा परिणाम होतो. त्यामुळे सकाळची पहिली 10 मिनिटं छोटी वाटत असली तरी सुद्धा ती आपल्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवू शकतात. आणि म्हणूनच मंडळी, उद्यापासून एक छोटासा प्रयोग करून पहा. उठल्यावरती काही मिनिट स्वतःला द्या आणि मग बघा तुमच्या दिवसामध्ये किती मस्तपैकी सकारात्मक असा बदल जाणवतो ते. तर मंडळी, अशाच पॉझिटिव्ह थॉट सोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, मस्त पैकी चविष्ट रेसिपी घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, पावसाळ्यामध्ये काहीतरी गरमागरम आणि चटपटीत असं खावंस वाटतं, तर आज आपण बनवणार आहोत एक झटपट तयार होणारी कुरकुरीत अशी रेसिपी, आणि ती म्हणजे कुरकुरीत कॉर्न चाट. साहित्य अगदी सोपं आहे, तुम्ही पेन पेपर घेऊन बसा आणि पटकन नोट डाऊन करून घ्या. तर साहित्यामध्ये 2 कप उकडलेले स्वीट कॉर्न, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 हिरवी मिरची. जर तुम्हाला अधिक मिरच्या हव्या असतील किंवा अधिक तिखट हवं असेल तर तुमच्या जबाबदारीवरती तुम्ही मिरच्या वाढवू शकता. त्याचसोबत 1/2 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि 1/2 लिंबाचा रस. तुम्हाला जर आंबटपणा सुद्धा जास्त हवा असेल तर तुम्ही मस्त पैकी लिंबू सुद्धा वाढवू शकता. तर कृती तुम्ही नोट डाऊन करून घ्या. कृती अतिशय सोपी आहे, प्रत्येकाला ती येण्यासारखी आहे. तर एका भांड्यामध्ये उकडलेले कॉर्न घ्या, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. आता त्यावरती मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस टाका आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करा आणि मस्त पैकी तयार आहे तुमची चविष्ट, पौष्टिक आणि झटपट तयार होणारे कॉर्न चाट. चहा सोबत किंवा संध्याकाळच्या गप्पांसोबत हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, खा प्या, पावसाचा आनंद घ्या. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर मध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आता आपण एका अशा दोन गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या वरवर सारख्या वाटतात पण त्यांच्यामध्ये खूप मोठा फरक आहे, आणि त्या गोष्टी म्हणजे आत्मविश्वास आणि अहंकार। आत्मविश्वास आणि अहंकार हे समजायला खूप सोपंय पण अनेकदा यामध्ये गल्लत होते। तर आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवरती असलेला विश्वास, तर अहंकार म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्याची भावना असते। आत्मविश्वास असलेली व्यक्ती नवीन गोष्टी शिकण्यास तयार असते, चुका मान्य करते आणि इतरांच्या मतांचा आदर करते, पण अहंकारी व्यक्तीला वाटतं की तिलाच सर्व काही माहिती आहे, तिच्यासारखं श्रेष्ठ कोणी नाही, ग्रेट कोणी नाही। आत्मविश्वास माणसाला पुढे घेऊन जातो तर अहंकार अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो। आणि म्हणूनच मंडळी, स्वतःवरती विश्वास ठेवा पण इतरांचा आदर करायला विसरू नका, कारण आत्मविश्वास यश देतो पण नम्रता ते टिकवून ठेवत असते। तर मंडळी, अशाच पॉझिटिव्ह थॉट सोबत भेटणार आहोत आपण थोड्याच वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी आणि युकेजी 15 डिसेंबर 2025 ते

0: 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125090 किंवा 98944567. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.teju@snehalaya.org.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण RJ ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या घरामध्ये एखादं जुनं घड्याळ, जुना फोटो अल्बम, शाळेची वही किंवा एखादं खेळणं हे असतंच बरं का. अनेकदा त्या वस्तूंची आर्थिक किंमत नसते, पण भावनिक किंमत मात्र खूप मोठी असते. असं का होतं बरं? कारण त्या वस्तूंमध्ये आपल्या आठवणी दडलेल्या असतात. एखादी वस्तू पाहिली की आपल्याला एखादी व्यक्ती, एखादा प्रसंग किंवा आयुष्यातील सुंदर क्षण आठवतो. मानसशास्त्रानुसार वस्तू आणि आठवणी यांचं नातं फार घट्ट असतं. त्यामुळं काही वस्तू आपण वर्षानुवर्ष जपून ठेवत असतो. खरं तर आपण त्या वस्तूंना नाही तर त्या वस्तूंशी जोडलेल्या भावनांना जपत असतो. आणि म्हणूनच कधी कधी जुन्या वस्तू साफ करताना एखादा फोटो सापडतो आणि आपण नकळत भूतकाळात जाऊन पोहोचतो. तुमच्या आठवणीमध्ये आणि तुमच्याकडे असलेली अशी एखादी गोष्ट आहे का हे मला नक्की सांगा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. तोपर्यंत मंडळी कुठेही जाऊ नका, कारण भेटणार आहोत आपण एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तुम्ही मात्र ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण टीका सहज करतो बरं का, पण कौतुक करायला मात्र अनेकदा विसरत असतो. एखाद्याच्या चांगल्या कामाचं, प्रयत्नांचं किंवा गुणांचं मनापासून कौतुक केल्यानं त्याचा आत्मविश्वास वाढत असतो. अनेकदा आपले दोन चांगले शब्द एखाद्याच्या संपूर्ण दिवसावरती परिणाम करू शकतात, त्याचा संपूर्ण दिवस सुंदर बनवू शकतात. कौतुक करण्यासाठी मोठ्या यशाची वाट पाहण्याची काही गरज नसते बरं का. एखाद्या विद्यार्थ्याचा प्रयत्न, सहकार्याची मदत किंवा घरातील व्यक्तीची मेहनत याचं सुद्धा कौतुक करता येतं. कौतुक हा शब्द फक्त नसतोच, तर ती समोरच्या व्यक्तीला दिलेली सकारात्मक ऊर्जा असते. आजचा दिवस संपण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचं मनापासून कौतुक करून बघा. कदाचित तुमच्या त्या काही शब्दांमुळे तिच्या चेहऱ्यावरती सुंदर असं हास्य उमलेल. त्यामुळे मंडळी, दिवसभरामध्ये जेही व्यक्ती चांगलं काम करतायत किंवा तुमची मदत करतायत किंवा तुम्हाला पर्सनली वाटतंय की हा बाबा या व्यक्तीचं कौतुक करण्यासारखं आहे, तर नक्कीच तुम्ही त्याला कौतुकाची थाप द्या, त्याचा आत्मविश्वास वाढवा. आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: हॅलो, मी डीजल मेज कतार आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. गुड बाय.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011100005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 FM.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि भावनिक असा प्रवास असतो, पण या प्रवासासोबतच अनेक मानसिक बदल सुद्धा घडत असतात. बाळाच्या जन्मानंतर महिलेच्या आयुष्यामध्ये जबाबदाऱ्या वाढतात, तिची झोप, दिनचर्या आणि प्राधान्यक्रम बदलत असतात. त्यामुळे आनंदासोबतच थकवा, चिंता आणि भावनिक चढ उतार सुद्धा अनुभवायला मिळू शकतात. अनेक महिलांना सुरुवातीच्या काळामध्ये स्वतःसाठी वेळ मिळत नाही, त्यामुळे मानसिक ताण अजून जाणवू शकतो. अशा वेळी कुटुंबाचा आधार आणि समजून घेणं फार महत्वाचं असतं. आई होणं म्हणजे केवळ बाळाची काळजी घेणं नाही, तर स्वतःच्या भावनांची काळजी घेणं सुद्धा आहे. म्हणूनच मंडळी, प्रत्येक नवमातेला प्रेम, पाठिंबा आणि समजून घेणं ही समाजाची आणि तिच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.
1: नमस्कार, मी देवव्रत चित्रे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपल्या शोच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि तुमच्याशी बोलता बोलता वेळ कसा निघून गेला ना खरंच मला कळालं नाही बरं का. तर मंडळी, आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये शांत राहण्याची ताकद काय असते ना हे आपण पाहणार आहोत. तर आजच्या वेगवान जगामध्ये प्रत्येक जण काही ना काहीतरी बोलत असतो, पण कधी कधी सर्वात प्रभावी उत्तर शब्दांमध्ये नसतं तर शांततेत असतं. शांत राहणं ही कमजोरी नाही आहे, तर उलट ती स्वतःवरती असलेल्या नियंत्रणाची खूण आहे. रागाच्या भरामध्ये बोललेले शब्द परत घेता येत नाहीत, पण काही क्षण शांत राहिल्यानं अनेक वाद टाळता येतात आणि योग्य निर्णय घेता येतो. समुद्राच्या खोल पाण्यात जशी शांतता असते ना, तशीच शांतता अनेकदा मजबूत व्यक्तींच्या स्वभावात दिसून येते. आणि म्हणूनच मंडळी, प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं गरजेचं नसतं, तर काही वेळा शांत राहून परिस्थिती समजून घेणं हेच सर्वात शहाणपणाचं उत्तर असतं. कारण आवाजापेक्षा शांततेमध्ये जास्त ताकद असते. या गोष्टी लक्षात ठेवा. कोणाशी जास्त करून वाद करण्यापेक्षा तुम्ही शांत राहिलेलं केव्हाही बेटर असते. समोरच्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी ही एक उत्तम अशी एक जादू म्हणा किंवा उत्तम असा पर्याय तुम्ही म्हणू शकता. तर मंडळी, शांत राहायला शिका, स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवा. आपण उद्या अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटणार आहोत, ठीक सकाळी 11 वाजता. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण दिवसभरामध्ये मस्तपैकी कार्यक्रमांची मेजवानी तुम्हाला मिळणार आहे ऐकायला. तर मंडळी, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस आनंदाचा आणि खास आहे, कारण आज वाढदिवस आहे आपल्या प्रेमळ, हसमुख आणि स्नेहपूर्ण व्यक्तिमत्वाच्या धनी आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतक

आपल्या आयुष्यात आनंदाचे असंख्य क्षण यावे, उत्तम आरोग्य, यश, समृद्धी आणि समाधान लाभो, आपल्या चेहऱ्यावरील हसू असंच कायम खुलत राहो आणि जीवनातील प्रत्येक दिवस नव्या आनंदाची भेट घेऊन येऊ ही सदिच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला आजचा दिवस आणि येणारा संपूर्ण वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाने भरलेलं राहो. स्मिताताई रेडिओ परिवाराकडून त्याचबरोबर स्नेहालय परिवाराकडून आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण ऐकूया तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत.

0: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पातील यशोगाथा आज आपण ऐकणार आहोत. संघर्षातून स्वप्नाचा प्रवास, शिवानी उमेश खोल्लम ह्या विद्यार्थिनीची यशोगाथा आपण ऐकणार आहोत. तर मंडळी, परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यशाचे शिखर गाठणे अशक्य नसते. यशाचा जिवंत पुरावा म्हणजे आजची आपली शिवानीची यशोगाथा. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा तरुणीचा प्रेरणादायी प्रवास, जिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे भविष्य घडवले. ही कहाणी आहे कुमारी शिवानी उमेश खोल्लम हिची. लहानपणापासून शांत, समंजस आणि अभ्यासू स्वभावाची असलेली शिवानी स्नेहालयाच्या तर योग्य संस्कार, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन तिला मिळाला. शालेय जीवनात तिने विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला, त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्वात मोठा सकारात्मक बदल झाला. एकेकाळी अबोल असलेली शिवानी आज आत्मविश्वासाने स्वतःची मते मांडत आहे. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी आणि मोठी स्वप्न पाहणारी तरुणी बनली आहे. 10वी नंतर तिने विज्ञान शाखेची निवड केली आणि 12वीची परीक्षा तब्बल 60% गुणांनी उत्तीर्ण केली. शिवानीची आवड आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द यामुळे तिनं उच्च शिक्षणाचं स्वप्न पाहिलं. CET परीक्षेतही चांगले गुण मिळवत तिनं BPharmacy करण्याचा निर्धार केला. तिच्या या मेहनतीला यश मिळाले आणि तिला दंतकला फार्मसी कॉलेज चिंचोळी येथे तिला प्रवेश मिळाला. मात्र आर्थिक परिस्थिती तिच्या मार्गात मोठा अडथळा ठरत होती. स्नेहालय अंतर्गत शिक्षणासाठी भक्कम आधार दिला आणि तिच्या स्वप्नांना नवे बळ मिळाले. शिवानीने कोणत्याही अडचणींना न जुमारता BPharmacy 4 वर्षाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी तिने सुमारे 75% गुण मिळवत उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी कायम राखली. तिच्या या यशामागे तिचे अथक मेहनतून मिळालेला आधार महत्वाचा ठरला. BPharmacy पूर्ण झाल्यानंतरही तिने प्रगतीचा ध्यास सोडला नाही. करिअरमध्ये आणखीन पुढे जाण्याचा तिचा उद्देश, पुणे येथे मेडिकल कोडिंग कोर्स पूर्ण केला. कोर्स सुरू असतानाच तिच्या मेहनतीला फळ मिळाले आणि तिला अहमदाबाद येथील नामांकित कंपनीमध्ये नोकरी संधी प्राप्त झाली. आज ती मेडिटॅब या कंपनीमध्ये कार्यरत असून स्वतःच्या कर्तृत्वावर उज्ज्वल भविष्य घडवत आहे. तिच्या या यशामुळे तिच्या कुटुंबाचा, स्नेहालयाचा आणि समाजाचाही अभिमान वाढला आहे. तर मंडळी, आत्ताच आपण शिवानीचा हा प्रवास केवळ एका विद्यार्थिनीच्या यशाची कहाणी नाही, ही कहाणी आहे स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि मिळालेल्या संधीचे सोनं करण्याची. प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक अडचणी आणि अनेक आव्हाने असूनही जिद्द, शिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश
0: कसे मिळवता येते हे शिवानीने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. आत्ताच आपण ऐकले ही शिवानीची प्रेरणादायी यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आज आपण ऐकत आहोत स्नेहालय संचलित स्नेहालय प्रकल्पातील काही यशोगाथा. आज आपण ऐकणार आहोत मीना यांची यशोगाथा. मंडळी, हरवलेली वाट पुन्हा सापडली. आज आपण अशा एका महिलेची तिची यशोगाथा ऐकणार आहोत जिने आयुष्यातील अनेक वादळांचा सामना करत पुन्हा नव्याने जगण्याची उमेद मिळवली. ही कथा आहे मीना यांची. वर्ष 2020 कौटुंबिक वादळामुळे मीना घर सोडून अहिल्यानगर येथे आली. मानसिक आणि भावनिक तणावामुळे तिची परिस्थिती खूपच बिकट झाली होती. तिच्यामध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसून आल्याने तिला स्नेहालय संचलित मानस सेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच ती स्वतःच्या घरी परतली, पण तिच्या आयुष्यातील संघर्ष तिथेच संपले नव्हते. तिच्या अनुपस्थितीत पतीने दुसरे लग्न केले होते. हा धक्का कोणालाही खचणारा होता, तरी मीना काही काळ कुटुंबांसोबत राहिली. मात्र पुन्हा कौटुंबिक वाद वाढले आणि ती पुन्हा एकटी पडली. आयुष्याचा आधार हरवल्यासारखे वाटत असताना 2023 ती स्नेहालयाच्या स्नेहाधार प्रकल्पात दाखल झाली. स्नेहालयाने तिला केवळ निवारा दिला नाही, तर योग्य उपचार, समुपदेशन आणि मायेचा आधारही तिला दिला. स्नेह मनोयात्रा प्रकल्पातील उपचारामुळे तिच्या आरोग्यात मोठी सुधारणा झाली. त्यानंतर मीनाने स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडून आणला. ती प्रकल्पातील जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडू लागली आहे. इतर लाभार्थ्यांना मदत करू लागली आणि स्वयंसेवक म्हणूनही काम करू लागली. पण तिच्या मनात एक इच्छा होती, आपल्या पती आणि मुलांना पुन्हा भेटण्याची. संपर्काची कोणतीही माहिती नसतानाही स्नेहालयाच्या सोशल वर्कर्सनी सातत्याने प्रयत्न केले. सोशल मीडियाच्या मदतीने आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने अखेर तिच्या पतीचा संपर्क मिळाला आणि अनेक वर्षानंतर कुटुंबाशी संवाद पुन्हा सुरू झाला. आज मीना नव्या आशाने, आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने आयुष्य जगत आहे. तिचा प्रवास हा केवळ एका महिलेचा संघर्ष नाही, तर योग्य आधार, उपचार आणि विश्वास मिळाला तर कोणतीही व्यक्ती पुन्हा उभी राहू शकते याचा जिवंत पुरावा म्हणजे मीना यांची यशोगाथा. मंडळी, अंधार कितीही दाट असला तरी आशेचा एक किरण जीवन उजळू शकतो. मीनाची ही यशोगाथा आपल्याला शिकवते की संकटे कायमची नसतात, पण त्याच्याशी लढण्याची जिद्द कायम असली पाहिजे. स्नेहालयाच्या आधाराने मीनाला केवळ नवे आयुष्यच नाही, तर पुन्हा एकदा तिला जगण्याचा आनंदही मिळाला. त्या यशाची खरी यशोगाथा आहे. मंडळी, आत्ताच आपण मीना यांची यशोगाथा ऐकली आहे. यानंतर वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी धनंजय शित्रे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव कविता अमोल रच्चा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडई आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन या प्रकल्पातील 10वी 12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम कशा प्रकारे पार पडला ते आपण जाणून घेऊया. मंडळी यशाचा उत्सव भविष्यासाठी नवी दिशा देणारा ठरतो. अहिल्यानगर येथे दिनांक 7 जून 2025 रोजी स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पामार्फत 10वी व 12वी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम दादा चौधरी विद्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि अनेक संकटांवर मात करत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले. चालू शैक्षणिक वर्षात बालभवन मधील विद्यार्थ्यांनी 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरवित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना केवळ गुणांच्या मागे न धावता स्वतःमधील कौशल्य ओळखण्याचा, योग्य करिअरची निवड करण्याचा आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा मोलाचा सल्ला दिला. मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रत्येक संकटावर मात करता येते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, स्वतःवर विश्वास ठेवावा आणि आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. विविध करिअर संधी, कौशल्य विकास आणि उच्च शिक्षणाच्या पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी नवी दिशा आणि नवा आत्मविश्वास मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले तर उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद साजरा करताना उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. स्नेहालयाच्या बालभवन प्रकल्पामार्फत केवळ विद्यार्थ्यांचे शिक्षणच नाही तर त्यांचे व्यक्तिमत्व विकास, करिअर नियोजन आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. या प्रेरणादायी उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत असून त्यांच्या यशकथा समाजासाठी प्रेरणाचा दीपस्तंभ ठरत आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकलं आहे स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पामध्ये 10वी 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा व करिअर मार्गदर्शन कशा प्रकारे पार पडला. तर मंडळी, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी अंजली गायकवाड बोलते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर रहा आमच्या सोबत कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठीच. तर नगरकर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, त्याचबरोबर महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत आरजे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 9 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. नगरकर तुमचा निरोप घेण्यापूर्वी आज आपण साजरे करत आहोत आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे वाढदिवस. तर आज वाढदिवस आहे चित्रा चंद्रकांत महाराज यांचा वाढदिवस आहे. श्रोते हो, आजचा दिवस आहे आनंदाचा, उत्साहाचा आणि शुभेच्छांचा, कारण आज वाढदिवस आहे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या प्रेमळ आणि हसतमुख व्यक्तिमत्त्वाच्या धनी चित्रा चंद्रकांत महाराज यांचा आज वाढदिवस आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत. पैंजणाचा नाद झाला, कानावर पडताच मन प्रसन्न होत, तसंच त्यांच्या सहवासाने ही आपुलकी, प्रेम आणि आनंदाची चाहूल लागते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साधेपणा, माणुसकी आणि जिव्हाळा प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून जातो. चित्राताई आपल्या आयुष्यात सुखाची पैंजण सदैव निनांदत राहो, आनंदाने सूर कायम घुमत राहो. उत्तम आरोग्य, भरभरून यश, कौटुंबिक सुख आणि मनशांती लाभो. आपल्या प्रत्येक स्वप्नाला यशाची जोड मिळो आणि जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने बहरून जाओ, ही सदइच्छा. आजच्या या खास दिवशी आपल्या सर्व रेडिओ टीम कडून, त्याचबरोबर स्नेहालय परिवाराकडून चित्राताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि असं ऐकूया तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत पैंजणाचा नाद झाला.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर शहराशी संबंधित इतिहास, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, उद्योग, कला, क्रीडा, साहित्य, अध्यात्म, नाट्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणारी मालिका संचित अहमदनगरचं काही दिवसांपूर्वी रेडिओ नगर 90.4 FM वर प्रसारित झाली होती. या मालिकेचे प्रायोजक होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. संचित अहमदनगरचं ही मालिका घेतली होती रेडिओ नगर 90.4 FM चे मानद संचालक स्वर्गीय भूषणजी देशमुख यांनी.

0: विषयाचे जाणकार प्राध्यापक डॉक्टर सुधाकर कुऱ्हाडे सर. सरांनी 37 वर्ष प्राणीशास्त्र हा विषय शिकवला, पण त्याही पेक्षा सगळ्यात मोठं काम माझ्या दृष्टीने म्हणजे त्यांनी नगरमध्ये पक्षी मित्र तयार केले. पर्यावरणाचं संतुलन राखण्यामध्ये पक्ष्यांचं किती महत्व आहे, पक्षी कसे जपले पाहिजेत, निसर्ग कसा जपला पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकांमध्ये त्यांचे 70 संशोधनपर लेख प्रसिद्ध झालेले आहेत. 5 संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि 24वं महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन जे 2017 जळगावला झालं होतं आणि दुसरं उत्तर महाराष्ट्र पक्षी संमेलन जे धुळे जिल्ह्यातल्या बारीपाड्याला 2018 झालं होतं त्याचं अध्यक्षपद सरांनी भूषवलेलं आहे. सर, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार.
0: आज आपला विषय आहे तो म्हणजे अहमदनगर परिसरातली बायोडायव्हर्सिटी, पक्षी जीवन असेल, प्राणी असतील. अहमदनगर हे एकेकाळी खरं म्हणजे अतिशय छान असं देवरायांचं
1: निसर्ग ठिकाण होतं,
0: ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं. सह्याद्रीचा शेजार आपल्याला लाभलेला आहे. आपल्याकडे माळढोक दिसायचे, आपल्याकडे अस्वल पूर्वी होती अशी गॅझेटियर मध्ये नोंद आहे. आणि हे सगळं वैभव खरं म्हणजे आपल्याला मिळालेलं असताना आपण त्यातलं कितपत टिकवलेलं आहे आणि ते टिकवण्यासाठी काय काय करायला पाहिजे या विषयावर आज बोलणार आहोत. सर, थोडस आपला जिल्हा नेमका कसा आहे तुमच्या दृष्टिकोनातून, भौगोलिक दृष्ट्या असेल किंवा वन्यजीवांच्या बाबतीत?
1: खरं पाहिलं तर महाराष्ट्राचं वर्णन करताना जे आपण नेहमी सांगतो की राकड देशा, कणखरे देशा, दगडांच्या देशा, मला असं अनेकदा वाटतं की हे वर्णन आपल्या अहमदनगर जिल्ह्याचंच आहे.
0: अगदी चपखल लागू पडतात.
1: अगदी चपखल लागू पडतं. याची दोन कारणं अशी आहेत की अहमदनगर जिल्ह्याचे असे स्वतंत्रपणे आपल्याला दोन भाग आजही करता येतात, की जो थोडाफार वनराईनं झाकलेला परिसर आहे आणि दुसरा ज्याला अवर्षणाची किंवा दुष्काळाची साथ संगत होती असा एक भाग आहे. सुदैवाने किंवा आपल्या शासनाने केलेल्या प्रयत्नामुळं आता हा जो अवर्षणग्रस्त भाग आहे तो अवर्षणग्रस्त राहिला नाही, परंतु तेथील निसर्ग संपदा आपल्याला वाढवता आली नाही हे आपण मान्य करायला हवं. अहमदनगर जिल्ह्याचं भौगोलिक स्थान जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या अगदी मध्यभागी आणि उंचावर, ज्याला आपण घाटावर म्हणतो, असलेला हा जिल्हा आहे. केवळ आणि केवळ याच एक कारणामुळं मग निजामशाहीमध्ये असेल किंवा ब्रिटिश अधिपत्याखाली जेव्हा अहमदनगर आलं त्यावेळेस त्यांनी अहमदनगरची निवड केलेली आपल्याला दिसून येते आणि ते आजपर्यंत आहे.
0: बरोबर. म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असेल, पाणी असेल,
1: हवा पाणी आहे, उंचावरील जागा आहे, असं अनेक लोक म्हणतात की अहमदनगरचं वातावरण हे सर्वात चांगलं आहे. इथे खूप थंडी नसते, खूप पाऊस नसतो किंवा अगदी नागपूर चंद्रपूर सारखा कडक उन्हाळा नसतो. इतर थोड्याफार गोष्टींचं आपण दुर्लक्ष केलं गैरसोयींबद्दल तर अहमदनगर सारखं शहर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळणार नाही. याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं सांगता येतं की कनेक्टिव्हिटी, दळणवळणाची संसाधनं आहे, तुम्ही अहमदनगरला टाळून महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागापर्यंत जाऊ शकत नाही. रेल्वे मार्ग असेल किंवा आपला रस्ते मार्ग असेल तर सर्वांच्या दृष्टीने केंद्रस्थानी असलेलं आणि आपण नेहमी ज्याचा उच्चार करतो त्याचाच पुनरुच्चार मी करेल की अगदी काना मात्रा वेलांटी उकार नसलेलं सरळ साधे लोकांचं गाव किंवा जिल्हा म्हणून आपण अहमदनगरकडे पाहायला हवं. अहमदनगरचा आपण ज्यावेळेस सर्वांगीण विचार करतो पर्यावरणीय दृष्टीने त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की अहमदनगरच्या चहूबाजूला डोंगर रांगा आहेत. असा एकही रस्ता नाही की ज्या रस्त्याने आपण सरळ सरळ अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला.
0: सगळीकडे घाट
1: आहे आणि म्हणून अनेकदा आपल्याला आपल्या बोलीवरून असेल किंवा आपल्या स्थानावरून असेल घाटावरची माणसं असं बोललं जातं. मग या जर आपण डोंगर रांगांचा परिचय करून घेतला किंवा पाहिलं तर आपल्याकडे सह्याद्रीच्या रांगा किंवा सह्याद्री डोंगराच्या जे उपशाखा आहेत त्या आलेल्या दिसतात. त्यामध्ये कळसुबाई हरिचंद्रगडची खूप प्रसिद्ध अशी
0: महाराष्ट्रात उंच जो डोंगर आपण
1: अगदी महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर असा ज्याचं नाव लौकिक आहे ते कळसुबाई शिखर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्येच आहे आणि त्याच्या आजूबाजूला आपल्याला अडुळा डोंगराच्या रांगा दिसतात. नंतर बालेश्वर डोंगरा ची रांग मिळते आणि या बरोबरच ज्यावेळेस आपण अहमदनगर शहराचा विचार करतो तर अहमदनगर शहराच्या भोवती देखील आपल्याला या डोंगर रांगांच्या उपशाखा अगदी

0: आपल्या शहरापासून 5 किलोमीटर 6 किलोमीटर आलेल्या दिसतात. आणि म्हणूनच ज्याला आपण सलाबत खानची कबर किंवा चांद बेबी महल म्हणतो तो या उंच टेकडीवर त्यांनी बांधलेला दिसून येतो. हे झालं डोंगर रांगाबद्दल. अहमदनगर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करण्याचं काम येथील नद्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. यामध्ये आपण प्रामुख्याने उल्लेख करतो तो गोदावरी नदीचा आणि भीमा नदीचा. तर गोदावरीच्या उपनद्या आणि भीमाच्या उपनद्या यांनी हा जिल्हा समृद्ध झालेला आहे. गोदावरीचा आपल्याला माहित आहे की गोदावरी पुढे नाशिकवरनं येऊन पुढे पैठणकडे जाते आणि मध्ये ती आपल्या अहमदनगर जिल्ह्यातून डोकावून जातं. भीमेचंही तसंच आहे.
1: कोपरगाव भागातून
0: गोदावरी जाते. भीमा नदीचं तसंच आहे. ती सिद्धटेक मध्ये आपल्याकडे येते.
1: सरहद्दीवर
0: आहोत आपण त्यांच्या. आणि मग या दोन मोठ्या नद्यांच्या शिवाय अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्या काही नद्या आपल्याला आढळून येतात त्यामध्ये प्रवरा नदी, ढोरा नदी आणि अहमदनगर शहर ज्या नदीच्या काठी वसलेलं आहे ती सिना नदी, मुळा नदी या नद्या प्रामुख्याने दिसून येतात. अहमदनगर जिल्हा पूर्वीपासून अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून त्याची नोंद झाली आहे. अगदी आपण 18व्या 19व्या शतकातील काही कागदपत्र पाहिली की ज्यावेळेस आपल्याकडे अमेरिकन मराठी मिशनरी झालेले होते ते नगरमध्ये काही काळ राहिले आणि धर्म प्रसारासाठी अहमदनगर जिल्ह्याचे
1: दुष्काळ होता म्हणूनच ही मंडळी आली या भागातल्या लोकांना मदत करावी.
0: अगदी बरोबर. त्यांनी दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जनतेला तिथे विहिरी खोदून दिल्या. कारण त्यावेळेसची परिस्थिती अशी होती सर्वसामान्य जनतेला तेथील एखाद्या सार्वजनिक विहिरीवर पाणी भरणं हे अशक्यप्राय होतं. हे लक्षात घेऊन त्या मंडळींनी त्यावेळेस तिथे विहिरीची कामं केली आणि इतर कामं केली. त्यानंतर सुमारे 100 वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं आणि आपल्या शासनाला असं लक्षात आलं या जनतेची तहान भागवण्यासाठी त्यांच्या शेतीची तहान भागवण्यासाठी आपल्याकडे आपण धरणं बांधली पाहिजे. खरं पाहिलं तर विल्सन डॅम किंवा आज ज्याला आपण भंडारदरा धरण म्हणतो ही ब्रिटिशकालीन आहे. तो डॅम ब्रिटिशांनी बांधला. परंतु त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुळा धरण असेल किंवा मांडोहोळ असेल अशी अनेक लहान मोठी धरणं तयार झाली आणि त्यांचं पाणी
1: डावा
0: कालवा, उजवा कालवा यांच्या मार्फत अगदी दूर दूर पर्यंत पोहोचलं. हा एक भाग झाला. ज्यावेळेस मी याच्याकडे पर्यावरण दृष्टीने पाहतो आपण ज्या पक्ष्याचा उल्लेख इथे केला होता तो माढोक पक्षी. खरोखरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकेकाळी हजारो माढोक फिरत होते. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने 962 माढोक पक्षी 19व्या शतकामध्ये अहमदनगर शहरापासून जवळ असलेल्या वांबोरीमध्ये मारल्याची नोंद आहे.
1: अरे बापरे.
0: कर्नल मॅसफील्ड एका व्यक्तीने तेवढे मारले ही नोंद आहे. म्हणजे असे ज्यांची अधिकृत नोंद नाही असे किती माढोक मारले असतील आपण त्याची कल्पना करू शकतो. म्हणजे किमान त्या काळामध्ये 5-7 हजार माढोक मारले असतील. म्हणजे त्यांची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये निश्चितच 10-20 हजारच्या आसपास असावी. या शिकारीमुळे माढोक तर कमी झाला हे एक सत्य आहे की जे आपल्याला टाळता येणार नाही. परंतु केवळ एवढं एकच कारण माढोकच्या संकटग्रस्त होण्यासाठी किंवा नाहीस होण्यासाठी नाही. आपण आपल्या जिल्ह्यातील गवताळ मालरानं ही हरवून बसली ही वस्तुस्थिती आहे. अगदी 1980-1990 पर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये माढोक दिसत होता त्याच्या नोंदी आहेत. ती संख्या कमी आहे.
1: मी आपल्या नगर शहराजवळ
0: अरणगाव परिसरात फीआरडीचा परिसर आहे. ज्यावेळेस फीआरडीचं शिफ्टिंग सुरू होतं त्यावेळेस तिथे माझे शिक्षक डॉक्टर डांगरे यांनी माढोक पक्षी पाहिल्याची नोंद आहे. आणि आपल्या काही मंडळींकडे त्याचे फोटोग्राफ पण आहेत. त्यावेळेस मोठे मोठे लेन्सचे कॅमेरे नव्हते. ही मला वाटतं अहमदनगर जिल्ह्यातली माढोक पक्षीची शेवटची नोंद असावी. आम्ही ज्यावेळेस त्यावर संशोधन करत होतो त्यावेळेस अहमदनगर आणि करमाळा तालुक्याच्या सरहद्दीवर जी खडकी कामोरी नावाची गावं आहेत तिथे शेवटची माढोकची जोडी आम्ही नोंद घेतली होती. मग प्रश्न असा आहे की माढोकचा अधिवास नष्ट कसा झाला. याचे दोन पैलू आहेत. एक मी सांगितल्याप्रमाणे की आपण गवताळ रानं किंवा माळ रानं ही हरवून बसलो. ते हरवून बसण्याचं कारणही महत्वाचं होतं की त्या भागामध्ये जो अवर्षणग्रस्त किंवा दुष्काळी प्रदेश हा शिक्का होता तो पुसण्यासाठी शासन दरबारी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले आणि तो सगळा भाग सुजलाम सुफलाम करण्यासाठी तिथे कुकडीचे कालवे त्या भागामध्ये वाहते झाले. आणि अहमदनगरचा हा इतिहास सांगतो की ज्या ज्या भागामध्ये पाटबंधारेचं किंवा ज्याला आपण इरिगेशनचे कॅनलचं पाणी पोहोचलं त्या भागामधील कृषी पद्धती ज्याला आपण अॅग्रिकल्चर इकोसिस्टम म्हणूयात शास्त्रीय भाषेमध्ये ही बदलली. पूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये ऊसाचं पीक खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जात नव्हतं. अहमदनगरमधील काही तालुके आपण ज्या तालुक्यातल्या जामखेड असेल, मी ज्या तालुक्यातून येतो नेवासा तालुका असेल किंवा पाथर्डी असेल शेवगाव असेल, ही तालुके ज्वारीसाठी प्रसिद्ध होती. नंतर काही कालावधीनंतर तिथे मिरचीच लागवड झाली, कापूस आला आणि आज परिस्थिती अशी आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये असा एकही तालुका असं एकही गाव नाही जिथे ऊसाच्या लागवडीखाली क्षेत्र नाही.
1: प्रत्येक तालुक्यात साखर कारखाना,
0: प्रत्येक तालुक्यामध्ये साखर कारखाना आहे आणि त्या साखर कारखान्यांना ऊस मिळवण्यासाठी जी काही शर्यत लागते. पूर्वी आपल्याला माहित आहे की सुरुवातीला पाण्यावरनं भांडणं झाली, ऊसावरनं भांडणं झाली आणि आता परिस्थिती अशी आहे की प्रत्येक कारखान्याला पुरेसा ऊस मिळेल एवढा ऊस आपला जिल्हा पिकवतो. यामुळे आपलं शेतीची पद्धत संपूर्ण बदलून गेली आणि आता ज्यावेळेस आम्ही पक्ष्यांचा अभ्यास करतो त्यातली त्यात माळढोकचा अभ्यास करतो त्यावेळेस मी अनेकदा सांगितलंय की आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी परत येणं केवळ केवळ अशक्य आहे. हे याच गोष्टीमुळं, कारण त्याला गवताळ कुरण लागतं, मारण लागतं.
1: अभयारण्य आपण जाहीर केलं होतं तेही आता वगळलेलं आहे.
0: अभयारण्याचा विषय निघाला म्हणून एक गोष्ट इथे नमूद केली पाहिजे की आपण अहमदनगरकर त्या दृष्टीने तसे दुर्दैवी आहोत. आता तुम्ही म्हणाल दुर्दैवी कसं, जर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीन अभयारण्य आहेत, जायकवाडी अभयारण्य निम्मा अहमदनगर जिल्ह्यात आहे, कळसुबाई
1: बॅकवॉटर
0: हरिश्चंद्रगड आहे आणि इकडे देऊळगाव रेवकुरी काळवीट अभयारण्य आहे. परंतु जायकवाडी अभयारण्य आहे हे औरंगाबाद वन्यजीव विभाग याच्या अखत्यारीत येतं. कळसुबाई हरिश्चंद्रगड आहे ते नाशिक वन्यजीवाच्या अखत्यारीत येतं आणि रेवकुरीचं देऊळगाव रेवकुरी आहे ते पुणेकडे आहे वर्ग केलेलं. त्यामुळे फक्त जागा आपली आणि त्याची सर्व मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन आहे हे इतर मंडळींकडे.
1: असे खरं म्हणजे आपल्या शेजारी पण दोन अभयारण्य आहेत, एक तर नायगावचं मयूर अभयारण्य आहे बीड जिल्ह्याच्या.
0: नायगावचे अभयारण्याची तर खरं ती शोकांतिकाच आहे. आपल्याला तुम्ही केवळ जामखेडचे आहात किंवा मी त्याचा अभ्यासक आहे म्हणून आपल्याला माहिती आहे ते बीड जिल्हा आणि नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर आहे.
1: बरोबर.
0: बीडच्या अनेक लोकांना आपल्याला अभयारण्य हेच माहिती
1: नाही. बरोबर.
0: कारण आज थोडं विषयांतर झालं तरी असं खेदाने म्हणावंसं वाटतं की आज सर्व स्तरावर केवळ शासन हे बिग कॅट्स म्हणजे वाघ यांच्या मागे लागलेलं आहे. कारण त्यातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल जमा होतो आणि हा महसूल कसा जास्तीत जास्त मिळवता येईल याकडे शासनाचं लक्ष असल्याचं आपल्याला इथे खेदान नमूद करावं लागतं. अभयारण्याच्या बाबतीत बोलत होतो, जायकवाडी अभयारण्याचा आपण इतिहास पाहिला तर 10 ऑक्टोबर 1986 या रोजी या अभयारण्याची घोषणा झाली. आणि हे पक्षी अभयारण्य पाणपक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्याच्या खाली 341 चौरस किलोमीटर एवढं विस्तृत क्षेत्रावर हे अभयारण्य आहे. आणि या अभयारण्यामध्ये औरंगाबाद जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा या जिल्ह्यातील अनेक गावं त्याच्या पाणलोटाखाली आलेली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आणि नेवासा या दोन तालुक्यातील अनेक गावं या
1: पाणथळ
0: आणि तिथे पाणथळ जागा तयार झाल्या.
1: बरोबर.
0: आणि या पाणथळीवर पक्ष्यांना आकर्षित करणारं जे खाद्य आहे, मग ते छोटे बेडूक असतील, पान कीटक असतील किंवा गोगलगाई असतील, हे खूप मोठ्या प्रमाणात तयार झालं. आणि याशिवाय या धरणामध्ये खूप प्रकारचे मासे आपल्याला दिसून येतात. जर आम्ही अभ्यासाच्या दृष्टीने पाहिलं तर या अभयारण्यामध्ये सर्वसाधारणपणे 5 ते 6 जातीचे सस्तन प्राणी आहेत. सुमारे 250 पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळून येतात.
1: अरे वा.
0: 6 ते 10 प्रकारचे सरपटणारे प्राणी सरीसृप आपण ज्याला साप वगैरे म्हणतो किंवा घोरपड असे येतात. आणि 25 पेक्षा अधिक प्रजातींचे मासे येतात.
1: बरोबर.
0: या अभयारण्यांमुळं काही प्रमाणात तेथील लोकांचा किंवा त्या पाणलोट क्षेत्राच्या भोवती राहणाऱ्या लोकांचा जीवनस्तर उंचवण्यासाठी त्यांनी हातभार लावलेला आहे. कारण या भागामध्ये मच्छीमार हा खूप मोठ्या प्रमाणात व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिलं जातं. खरं म्हणजे अभयारण्य क्षेत्रामध्ये मासेमारी करायला बंदी असते, तरी देखील आपण जर पाहिलं तर जायकवाडी बॅकवॉटर मधून किंवा त्याच्या पाणलोट क्षेत्रामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी केली जाते. लहान मासे पकडले जातात की ज्यांचा काहीच उपयोग नसतो, त्यांचा पशुखाद्य म्हणून उपयोग होतो. आणि विश्वास ठेवा, किती जात असेल ते तर ट्रकच्या ट्रॉल्या भरून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये छोटे मासे किंवा झिंगे काढले जातात की जे मोठे झाले असते तर पक्ष्यांना खाद्य म्हणून उपयोग आले असते किंवा मनुष्याला खाद्य म्हणून उपयोग आले असते. तर या गोष्टी बंद कराव्यात यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्नशील आहोत. परंतु तेथे लोकांकडून मिळणारा अत्यल्प प्रतिसाद, त्यावर असलेले अनेक निर्बंध यामुळं यामध्ये आम्ही काही यशस्वी होऊ शकलो नाही. दुसरं अभयारण्य जे आहे ज्याचा आपण खूप अभिमानाने उल्लेख करतो ते देऊळगाव रेवकुरी काळबीट अभयारण्य. हे तसं अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात जुनं अभयारण्य. 1980 मध्ये याची घोषणा झाली.
1: कर्जत
0: तालुक्यामध्ये आहे आणि अतिशय छोटं अभयारण्य आहे. त्याचं क्षेत्र खूप कमी आहे, म्हणजे 6.13 चौरस किलोमीटर. परंतु त्याच्या नावातच आहे की देऊळगाव रेवकुरी काळबीट अभयारण्य. आणि हे फक्त काळविटांसाठी असलेलं अभयारण्य आहे. माळढोक आणि काळवीट हे एकत्र राहणारे जीव आहेत.
1: बर.
0: ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही को एक्झिस्टिंग स्पेसिस असं म्हणतो. भारताचा जर आपण निसर्ग इतिहास पाहिला अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि त्यामध्ये जर माळढोकचं डिस्ट्रीब्युशन पाहिलं तो कुठे कसं दिसतो आणि त्याचा थोडा बारकाईने अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की जेथे जेथे काळवीट आहे तेथे तेथे माळढोक आहे. आणि ते नगरच्या बाबतीत खरं होतं.
1: बरोबर.
0: होतं यासाठी की आज आपल्याकडे फक्त काळवीट आहे, माळढोक नाही. तेव्हा राजस्थानमध्ये जिथे काळवीट दिसतात तिथे आजही माळढोक आहे. राजस्थानमध्ये माळढोकची संख्या अतिशय समाधानकारक आहे. नंतर खाली जर आपण आलो तर गुजरातमध्ये काळवीट दिसतात, त्या भागात माळढोकी आहे. गुजरातच्या काही भागामध्ये आपण नंतर महाराष्ट्राला लागून येतो, महाराष्ट्रामध्ये तर ते होतच काळवीट आणि माळढोक. आणि असंच खाली आपण आंध्रमध्ये गेलो तर तिथे रोलापाडू नावाचं ठिकाण आहे जिथे बस्टर्ड सेंचुरी किंवा माळढोक अभयारण्य आहे, तिथे देखील आपल्याला काळवीट पाहायला मिळतात. म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील देऊळगाव रेवकुरी काळवीट अभयारण्य हे अधोरेखित केलं पाहिजे की तिथे माळढोकचा अधिवास पूर्वी होता. आणि केवळ याच एकमेव कारणामुळे ज्यावेळेस सोलापूरच्या नान्नज माळढोक अभयारण्याचा विस्तार करण्यात आला त्यावेळेस हे अभयारण्य संपूर्ण आणि आणखी त्या भोवतीचा काही भाग असा सगळा भाग हा माळढोक अभयारण्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. आणि ज्यावेळेस हे माळढोक अभयारण्य तयार झालं नानदचं त्यावेळेस एरिया वाईज किंवा क्षेत्रफळानुसार ते आशियातील सर्वात मोठे अभयारण्य होते.
1: अरे वा. बर बर बर.
0: परंतु दुर्दैवाने त्या ज्या पक्षासाठी हे अभयारण्य तयार करण्यात आलं त्या पक्षाची संख्या जसं आपण पाहिलं की पूर्वी हजारात होती ती काही शेकड्यात ही नव्हती. आणि हळूहळू आपलं वाढतं औद्योगिकरण असेल, वाढतं शहरीकरण असेल, रस्त्यांचे जाळे असतील, मी ज्याचा उल्लेख केला ते पाटपाणी असेल इरिगेशन, त्यामुळं ही संख्या दिवसेंदिवस कमी होत जाऊन आताही नान्नज अभयारण्यामध्ये 1 किंवा 2 माळढोक आहेत. नगर जिल्ह्यात एकही माळढोक नाही. आणि केवळ याच एका कारणामुळं आता या नान्नज माळढोक अभयारण्याचं क्षेत्र हे खूप खूप मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलंय. आणि त्याचा दिलासा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मिळाला, कारण त्यांच्या शेत जमिनी या अभयारण्याच्या क्षेत्राखाली येत होत्या. त्यामुळे तिथे त्यांना पिकं घेणं किंवा घर बांधणं, विहीर खोदणं, खरेदी विक्री करता येत नव्हती. त्यामुळे त्याला विरोध खूप होता, जनक्षोभ ज्याला म्हणतो, तर तो यामुळे कमी झाला. या देऊळगाव रेवकरी कळवीट अभयारण्यामध्ये हे काटेरी झुडपांचं जंगल
1: आहे,
0: खुरटे वनस्पती. आपलं जसं असतं की आपण ताडोबा किंवा नवेगाव बांध किंवा इतर ठिकाणचे जंगल पाहतो किंवा कर्नाटकातली जंगल पाहतो आणि हे जंगल पाहिलं तर त्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे खुरट्या वनस्पतींचं जंगल आहे आणि या जंगलामध्ये साधारणपणे आपल्याला 20-25 प्रकारचे वृक्ष, 8 प्रकारची झुडप आणि सुमारे 45 प्रकारचे गवतांच्या प्रजाती आढळतात. हे गवतांच्या प्रजातींचा उल्लेख यासाठी करतो की हा तृणभक्षक प्राणी आहे,
1: हरिण
0: हरिण आणि त्याला हेमाटा नावाचं गवत आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आढळतं. म्हणून या अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये यांनी खूप मोठ्या प्रमाणात या हेमाटा गवताची लागवड केली आहे. परंतु प्राण्यांना या अभयारण्याच्या सीमा बंदिस्त करू शकत नाही आणि हा आमचा तसंच इतर निसर्ग मित्रांचा अनुभव आहे की काळवीट आपल्याला अभयारण्याच्या बाहेरच खूप संख्येने पाहायला मिळतात. पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा प्राणी अतिशय त्रासदायक ठरतोय.
1: सध्या नुकसान,
0: पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि वनविभागासमोरही हा मोठा प्रश्न आहे की त्या पिकांचे पंचनामे करणं, त्यांना त्याची भरपाई देणं आणि परत या काळवीटांचा बंदोबस्त करणं. कारण काळवीट या प्राण्याचे आपल्याला शिकार करता येत नाही. वन्य प्राणी संरक्षण अधिनियम जो आहे 1976 त्यानुसार त्याला बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचं संरक्षण संवर्धनासाठीच हे अभयारण्य तयार झालंय आणि त्याला बांधील राहून शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि काळवीटांची संख्याही वाढेल अशा दृष्टीने तिथे आपल्याला काम सुरू असलेलं दिसतं. या भागाचं दुसरं एक वैशिष्ट्य आहे की तिथे गवताळ रान खूप आहे. मी सांगितलं अगोदर की सुमारे 45 विविध प्रजातींची गवत आहेत, त्यामुळे तेथे आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या गवताळ मारणार ही खूप समाधानकारक आहे आणि आमच्या अभ्यासानुसार सुमारे 75-80 प्रजातींचे पक्षी अगदी हिवाळ्यामध्ये स्थलांतर करून येणारे काही शिकारी पक्षी आहे तेही तिथे आपल्याला पाहायला मिळतात. त्या कर्जतच्या शेजारी कुंभेफळ नावाचं एक ग्रासलँड आहे, गवताळ प्रदेश, अतिशय सुंदर प्रदेश आहे. तिथे जर आपण एखाद्या वेळेस भेट दिली तर आपल्याला अनेक प्रकारचे पक्षी तिथे एकाच वेळेस पाहायला मिळतात. आपण जर जुन्या कागदपत्रांमध्ये गेलो आणि पाहिलं की अहमदनगरचा निसर्ग इतिहासामध्ये कुणी काय अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं भारतामध्ये जे ब्रिटिश अधिकारी आले होते ते विविध उद्यानावर होते. कुणी मेडिकल ऑफिसर होतं, कुणी सर्जन होतं, कुणी सैन्य दलामध्ये कॅप्टन होतं आणि काही धर्मप्रसारकही होते, अमेरिकन मराठी मिशनसाठी काम करणारे. या सर्व मंडळींचे आपल्यावर अतिशय मोठे उपकार आहेत की त्यांनी त्या काळात जो निसर्ग अनुभवला तो जसाची तसा लिहून ठेवला.
1: डॉक्युमेंटेशन त्याचं,
0: डॉक्युमेंटेशन त्यांचं हे एवढं परफेक्ट होतं की आजही मी ज्या वेळेस ते जुने संदर्भ निहाळतो तिथे त्यांनी अहमदनगरचं एखादं छोटं खेडेगाव आहे त्याचा उल्लेख केलाय की तिथे मी हा पक्षी पाहिला किंवा प्राणी पाहिला.
1: बरोबर बर.
0: तुम्हाला आश्चर्य वाटेल, झफर फतेह अली हे सलीम अलींच्या कुटुंबापैकीच एक होते आणि त्यांचा माझा पत्रव्यवहार होता. ते नाहीत आज. त्यांनी एका पत्रामध्ये मला असं लिहिलेलं आहे की मी ज्या वेळेस 30-32 वर्षाचा होतो त्यावेळेस माझे काका हे श्रीरामपूरला राहत होते आणि त्यांची आराम मिल होती.
1: बर.
0: आणि ते मुंबईवरून श्रीरामपूरला रेल्वेने जायचे तर जाताना त्यांना अहमदनगर आणि वांबोरी लागायचं. त्यांनी स्पष्ट लिहिलंय की मी या मार्गाने प्रवास करताना 1930-32 आसपास वांबोरी परिसरामध्ये 25-25, 30-30 माळढोकचे थवे पाहिलेले आहेत.
1: अरे वा. बर.
0: म्हणून या ज्या जुन्या मंडळींचं काम आहे ते आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे आहे आणि यामध्ये सर्वात सुरुवातीला जर कुणी काम केलं असेल तर ते आहे रेव्हरंड फेअरबँक नावाचे, जे
1: सॅम्युअल फेअरबँक,
0: सॅम्युअल बेकन फेअरबँक नावाचे जे पादरी होते त्यांचं काम महाराष्ट्राच्या निसर्ग इतिहासामध्ये खूप मोठं आहे. त्यांनी फक्त अहमदनगर जिल्ह्यातील पक्ष्यांचीच यादी तयार केली असं नाही तर संपूर्ण दख्खनचं पठार, लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पुणे, सातारा येथील निसर्गाचा अभ्यास केला, कोइंबतूर मधील निसर्गाचा अभ्यास केला आणि ते लिखित स्वरूपामध्ये आणलं संशोधन पत्रिकांमधून, जे आजही आम्ही प्रमाण मानतो. हा काळ आहे 1876 चा. त्यावेळेस त्यांनी या दख्खनचं पठार आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 313 प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद केली होती. त्यांचं असं म्हणणं आहे की अहमदनगर आणि पुणे परिसरामध्ये सारस पक्षी दिसत असावा, परंतु अलीकडील काही नोंदी जर पाहिल्या तर अलीकडच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यातही सारस पक्षी आढळून आलं नाही, अहमदनगरमध्ये त्याची कुणी नोंद घेतल्याचं आम्हाला आठवत नाही. यानंतर डेव्हिडसन नावाचे एक व्यक्ती होते, त्यांनी 1878 मध्ये दख्खनचा सगळा अभ्यास केला, दख्खनच्या पठाराचा, आणि सुमारे 255 पक्षी प्रजाती नोंदवल्या. आणि त्यानंतर 1880 मध्ये कॅप्टन बटलर यांनी संपूर्ण दख्खन पठारावर, त्यांना त्यावेळेस मुंबई इलाका आणि काही वेळेस त्यांनी मराठा कंट्री असे शब्द वापरले आहेत, तिथे त्यांनी 452 पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद केली आहे. आजही आपण महाराष्ट्रातील पक्ष्यांची जर संख्या पाहिली तर ती साधारण 550 आसपास आहे, पण त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आपण विचार करतो. या मंडळींनी फक्त दख्खनचा अभ्यास केला होता, कारण आपण जर यांचं काम पाहिलं, मी अगोदरही उल्लेख केला, आपल्याला माहित आहे की अहमदनगरचं भौगोलिक महत्व यासाठी होतं त्यांच्या दृष्टीने, आणि म्हणून ते नगरमध्ये स्थायिक झाले किंवा नगर त्यांचं हेडक्वार्टर होतं आणि आजूबाजूला फिरून ते सर्व अभ्यास करत होते. त्यांनी फक्त पक्ष्यांचाच अभ्यास केला असं नाही, त्यांनी आपल्या परिसरात आढळणारे गोगलगाई असतील, कीटक असतील, काही इतर प्राणी असतील किंवा वनस्पती असतील, त्यांच्या काही लिखाणामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या ज्या वटरायक होत्या किंवा वटवृक्षांची झाडं होती त्यांचेही उल्लेख आढळून येतात.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळं त्यांचं काम हे या दख्खनच्या पठारावर किती मोठं होतं हे आपल्याला लक्षात येतं. आणि तिसरं जे आपण अभयारण्याबाबत चर्चा करायला हवी की महाराष्ट्रामध्ये जो मानाचा बिंदू म्हणून ज्याकडे आपण पाहतो आणि आपण अगदी अभिमानाने सांगतो की महाराष्ट्राची शान असलेलं कळसुबाई शिखर हे आमचं आहे, नगर जिल्ह्यातील आहे, त्या कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्याला 25 फेब्रुवारी 1986 रोजी घोषणा झाली. हे अभयारण्य हे असं सलग अभयारण्य नाही,
1: अकोले तालुक्याचा
0: खूप मोठा भाग आहे आणि तो डोंगर रांगांमध्ये विस्तारलेला आहे. मी अनेकदा त्यांच्या व्यवस्थापनाविषयी शासनाकडे हे मांडलं आणि या माध्यमातून परत आता मांडतो की आपल्याला त्यामध्ये फक्त महाराष्ट्र शासन नाही, आम्ही मंडळी आहोत किंवा आपलं प्रसार माध्यम देखील आहेत, की आपल्या सर्वांना आजही कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्याचं मार्केटिंग करता आलं नाही, तेथील एकही प्रजाती आपल्याला लोकांसमोर आणता येत नाही की कळसुबाईला का जावं. तुम्ही जर मला विचारलं की कुराडेसर निसर्ग अभ्यासक म्हणून तुम्ही सांगा की मी कळसुबाईला का जावं, मला फक्त एकच उत्तर देत येतं की तिथे पावसाळ्याच्या तोंडावर होणारा काजवा महोत्सव आहे,
1: तो अलीकडच्या काळात
0: काजवे पाहायला जा. खर तर काजवे सर्वत्र दिसतात आणि एवढ्याच मोठ्या संख्येने दिसतात.
1: बरोबर.
0: फक्त इथे दिसतात असं नाही, परंतु अलीकडच्या काळामध्ये त्याला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आणि निसर्गवेड्यांचे म्हणण्यापेक्षा पर्यटकांचे लोंढेचे लोंढे तिकडे जायला लागले आणि आता तिथे वन विभागासमोर ती डोकेदुखी ठरते की रात्रीच्या वेळेस पर्यटक जाणार, गाणी लावणार, नाचगाणे करणार, दारू पिणार, तिथे प्लास्टिकचा कचरा करणार. खरं अभयारण्य क्षेत्रामध्ये मद्यपान करणं, प्लास्टिक कचरा करणं याला बंदी असते, परंतु मी सांगितल्याप्रमाणे या अभयारण्याला अशी बाउंड्री आहे सच नाही आणि ते खूप डोंगर दऱ्यामध्ये विखुरलेलं अभयारण्य असल्यामुळे त्याचं व्यवस्थापन करणंही खूप अवघड जातं. पण तरीही एक निसर्ग अभ्यासक म्हणून तिकडे पाहताना आणि ज्यावेळेस माझ्यासमोर हा प्रश्न येतो की कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यामध्ये कशाला यायचं, तर मी सांगेल की तिथे आपल्याला शेकरू पाहायला मिळतं. खरं म्हणजे शेकरू हे भीमाशंकरची आयडेंटिटी आहे. भीमाशंकरला आपण गेलो 12 महिने तर आपल्याला शेकरूचा आवाज येतो, शेकरू एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारायला दिसतं, उडणारी खार. तेवढ्या सहजतेने आपल्याला कळसुबाई मध्ये शेकरू दिसत नाही, परंतु तरीही कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यामध्ये आपल्याला जर शेकरू मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं संवर्धन करता आलं किंवा त्याचं संख्या कशी वाढेल इकडे लक्ष देता आलं तर ते वन विभागासाठी निश्चित
1: मोठ्या प्रमाणात वाढलेत. म्हणजे बिबट्यांचं अभयारण्य म्हणून
0: त्यांचा विषय निघाला आणि जो निघणं साहजिकच आहे. तर अगदी आपण अहमदनगर जिल्ह्याचे गॅझेटियर्स पाहिले त्यामध्ये देखील बिबट्यांचा उल्लेख आहे आणि तो फक्त याच भागात आहे. मी जे म्हणालो की ते मंडळी एवढी सुज्ञ होती की त्यांनी त्या भौगोलिक क्षेत्रासह तेथील निसर्गाच्या नोंदी केल्या. म्हणजे तो पूर्वीपासून अकोला तालुका हे त्याचं निवासस्थान आहे.
1: अधिवास ज्याला आपण म्हणतो,
0: अधिवास त्याचा नैसर्गिक अधिवास जो म्हणतो की जिथे तो सुखचैन पद्धतीने राहू शकतो, त्याची संख्या वाढू शकतो, हा त्याचा अधिवास आहे नैसर्गिक. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की स्वातंत्र्य नंतर काळामध्ये आपल्याकडे इरिगेशन वाढलं, पाटपाणी वाढलं आणि ऊसाचं क्षेत्र वाढलं. आम्ही ज्यावेळेस या बिबट्याचा विस्तार कसा होत गेला याचा अभ्यास केला त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की ज्या ज्या भागात पाटपाणी गेलं आणि जिथे जिथे ऊसाची लागवड झाली त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या काळामध्ये बिबट्यात दिसून आला,
1: लपायला जागा त्यांना मिळाली.
0: आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावर कुठेही बोट ठेवा त्या परिसरामध्ये बिबट्या आहेच.
1: दर 8-10 दिवसांनी बातमी
0: येते, आपल्याकडे एक बातमी येते आणि वन विभागासमोर आता हे खूप मोठं खरं तर चॅलेंज आहे की या बिबट्यांचं करायचं काय. आता आपण जसं म्हणालात तसं हे बिबटे आता शुगर केन लेपर्ड ही त्याला नवीन संज्ञा प्राप्त झाली. हे जंगलामध्ये राहू शकत नाही, त्यांना शिकार करण्याची क्षमता स्वतःच्या ताकदीवर ही कमी झाली. त्यांना सहज उपलब्ध असलेलं भक्ष म्हणजे कुत्रे असतील, कोंबडी असेल, शेळी मेंढी असेल आणि अगदी नाही मिळालं त्यांना काही खायला उपास पोटच असेल तर ते वेळप्रसंगी मनुष्य प्राण्यांवर, लहान मुलांवर, वृद्धग्रस्तांवर किंवा तरुण व्यक्तींवर देखील हल्ला करतात आणि याच्या बातम्या अतिशय खरं तर दुर्दैवी गोष्टी आहेत. या एखाद्या कुटुंबातील लहान असो किंवा वृद्ध असेल एखादी व्यक्ती अशा पद्धतीने जाणं हे खरंच खूप दुर्दैवी आहे. परंतु या बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळं किंवा आपण त्यांच्या अधिवासात जात असल्यामुळं
1: आपण आक्रमण केलं,
0: आपण आक्रमण केलेले दोन पैलू आहेत की आपण त्यांच्या अधिवासावर आक्रमण केलं, त्यांना राहायला जागा राहिल्या नाहीत म्हणून असेल हा प्रश्न ज्याला आपण मानव वन्यजीव संघर्ष म्हणतो. अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा मनुष्य आणि बिबट्या हा खूप पराकोटीला पोहोचलेला आहे आणि अगदी अलीकडच्या काळात 1-5-7 वर्षांमध्ये मानव आणि रानडुक्कर याचाही खूप मोठा संघर्ष सुरू आहे.
1: रानडुक्करांची संख्या मोठ्या प्रमाणात,
0: रानडुक्करांची संख्या खूप मोठी वाढलेली आहे. रानडुक्कर हा परत वन्यजीव अधिनियम
1: कायद्याखाली आहे,
0: त्याची शिकार करता येत नाही, तरीही त्याची चोरून लपून शिकार होतेच. परंतु या संघर्षामध्ये वन्यजीवांची जी हानी होते ती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि जसं माळढोकचं झालं 100 वर्षामध्ये आपल्या नगर जिल्ह्यातून किंवा 200 वर्षामध्ये नगर जिल्ह्यातून माळढोक कायमचा पुसला गेला, तसं होऊ नये ही सगळ्या निसर्ग अभ्यासकांना भीती वाटते किंवा चिंता वाटते. आणि हे साहजिक आहे की आपण शहरीकरण किंवा आपल्याकडे येणारे रस्ते आता अहमदनगर जिल्ह्यातूनही हरित मार्ग जात आहेत अनेक, त्या निमित्ताने अनेक भागातील जंगल किंवा झाडोरा झाडी तुटणार आहेत. मग एक माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की एखादं झाड आपण सहजतेने सांगतो याची अडचण येते किंवा रस्ते ते तोडून टाका, पण आपण त्या झाडाकडे एक या पशु पक्ष्यांचा कीटकांचा दिवस म्हणून पाहिला,
1: त्यांचं घरच आहे,
0: तर त्यांच्या मुळावर जगणारे खूप कीटक आहेत जे जमिनीत असतात आपल्याला वर कधीच दिसत नाही.
1: बरोबर,
0: मी बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस मायक्रोब त्यांची गोष्ट करत नाही, मी कीटकांची गोष्ट करतो, ते आपल्याला दिसत नाही. आपण जमिनीच्या वर आलो की त्यांच्या बुंध्यांवर आपल्याला लाल मुंग्या दिसतात, काळ्या मुंग्या दिसतात, मुंगळे दिसतात, वाळवी दिसते, ते असतातच. आणि जसजसं आपण वर जाऊ ते झाड फुलोऱ्यात आलं असेल त्यावर येणारे मधमाशी असतील, भुंगी असतील किंवा गांधील मासे असतील, इतर सगळ्या प्रकारचे मध खाणारे पक्षी असतील, मकरंद खाणारे किंवा त्यांचे बिया खाणारे पक्षी असतील, त्याशिवाय माकड असतील, वानर असतील, तर या सगळ्या मंडळींनी जायचं कुठं, वटवागळं असतील तिथे लटकणारी रात्रीच्या वेळेस. एक झाड तोडलं तर हा सगळा अधिवास नसतो,
1: निसर्गचक्र सगळं बिघडून,
0: निसर्गचक्र बिघडून जात. मग या मुक्या जीवांना आपण पर्यायी अधिवास उपलब्ध करून देणार आहोत का, हा खरा प्रश्न असतो, ज्याचं उत्तर नाही असं आहे. आज आपण अनेक ठिकाणी पाहतो की हजारो झाडं तोडली आणि सुप्रीम कोर्टाचे असे निर्देश आहेत की त्याच्या 10 पट तुम्ही झाडं लावा.
1: बरोबर,
0: 10 पट झाडं लावली पण त्यातली जगली किती, वाचली किती आणि त्याचं पूर्ण स्वरूप यायला आणखी त्याला 100 वर्ष लागतील.
1: त्याचं ऑडिटच होत नाही,
0: त्याचं ऑडिट होत नाही. खरं ग्रीन ऑडिट ही खूप चांगली संकल्पना आहे पण या गोष्टी होत नाही. आणि समजा जरी झाडं वाढली ते 100 वर्षाने मोठे झाड एवढी होणार, म्हणजे 50 वर्ष किंवा 100 वर्ष या जीवनी करायचं काय.
1: बरोबर,
0: एक यामध्ये मुद्दाम गोष्ट नमूद करायला पाहिजे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे पक्षी आपल्याला आढळून येतात आणि या पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास हा अहमदनगर जिल्हा आहे. भीमा नदीच्या काठावरची गाव आहेत श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील, त्या गावांमध्ये चित्रबला किंवा राखी कर्कोचा, राखी बगळा या पक्ष्यांची एवढ्या मोठ्या संख्येत घरटी आहेत, म्हणजे ती शेकडोच्या संख्येमध्ये
1: वसाहतच आहे.
0: वसाहत त्याला आम्ही विनवसत किंवा सारंगागार असं म्हणतो. अशाच विनवसती आपल्याला नेवासा शेवगाव तालुक्यात पाहायला मिळतात.
1: बरोबर,
0: हे एवढ्या मोठ्या संख्येने फक्त नगर जिल्ह्यातच आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी चित्रबला पाहायला सुद्धा मिळत नाही.
1: बरोबर,
0: एक पाहायला मिळत नाही, आपल्याकडे ते हजारो पाहायला मिळतात. खरं म्हणजे ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, ऍसेट आहे.
1: बरोबर, आमचे आजोबा सांगत होते की त्यांच्या लहानपणी त्यांनी पट्टेरी वाघ पण बघितलेला होता.
0: पट्टेरी वाघ
1: 90 वर्षापूर्वी पट्टेरी वाघाची कातडी अनेकांच्या घरी अजून आहेत,
0: गॅझेटियर मध्ये आहे, मी जसं म्हणालो तसं. परंतु त्यानंतर त्याच्या अस्तित्वाच्या खुणा पट्टेरी वाघाच्या आपल्याकडे त्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे आपला जो कळसुबाई हरिश्चंद्रगडचा परिसर आहे तेथे पट्टेरी वाघाचं अस्तित्व होतं हे आपण स्वीकारायला हवं.
1: बरोबर,
0: अगदी अलीकडचा आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्याच्या क्षेत्रफळाचा जर विचार करून आपण पाहिलं तर सर्वसाधारणपणे 30% हे जंगल क्षेत्र असायला हवं.
1: बरोबर,
0: हे आपण मान्य करतो. आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 1994 चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनच्छादित आहे, म्हणजे साधारणपणे 11.70% क्षेत्र हे वनच्छादित आहे. तसं पाहिलं तर एक चांगला नैसर्गिक अधिवास म्हणून हे क्षेत्र 30% असायला हवं. आता पडीक जमीन ती या अर्थाने की त्यामध्ये काही उगवत नाही, पीक घेता येत नाही, आपण एवढ्यावर समाधान मानतो. परंतु त्या पडीक जमिनीमध्ये घोरपड आहे, साळींदर आहे,
1: हैना
0: आहे, कोल्हे आहेत, लांडगे आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेस भारतीय वन्यजीवन संस्था म्हणजे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जी डेहराडूनला आहे त्यांना लांडग्यांचा अभ्यास करायचा होता, ती अगदी 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील काही लांडग्यांची आणि आपल्या जिल्ह्यातील काही गवताळ कुरणांची निवड केली होती.
1: बर,
0: म्हणजे आजही आपल्या परिसराला या निसर्गाच्या दृष्टीने किंवा अधिवास म्हणून या प्राण्यांच्या दृष्टीने खूप महत्व आहे.
1: बरोबर,
0: बिबट्यांचा प्रश्नही आहे, तो प्रश्न म्हणून आपण पाहू. परंतु बिबट्यांचा अधिवास हा कळसुबाई हरिश्चंद्रगडला आहे आणि तिथे अतिशय सुंदर डोंगर रांग आहे, दाट झाडी आहे, त्याला त्याचं नैसर्गिक खाद्य आहे.
1: बरोबर,
0: त्या दृष्टीने तो अधिवास खूप समृद्ध असा आहे. म्हणून जर आपण एक जिल्हा म्हणून अहमदनगरकडे पाहायचं ठरलं तर आजही अहमदनगर जिल्ह्यामध्ये काही असे पॉकेट्स आहेत किंवा काही अशी ठिकाणं आहेत की ज्याकडे आपण लक्ष दिलं, त्यांचं संवर्धन केलं आणि हा सगळा खजिना जर आपण जनतेसमोर आणला, जगासमोर आणला, तर अहमदनगर जिल्ह्याची इकॉनॉमी ही बदलू शकते. पेमगिरी सारखं वड
1: सगळ्यात मोठं,
0: सर्वात मोठ्या वडाचं झाड आहे
1: संगमनेर तालुक्यामध्ये.
0: कलकत्त्याला बॉटनिकल गार्डन मध्ये असलेलं वड बघायला सगळ्या जगातून लोक जातात. पेमगिरीचं वड आपल्यापैकी अनेकांना माहित नाही,
1: नगर जिल्ह्यातल्या लोकांनाच माहिती नाही.
0: नगर जिल्ह्यातलं हे आपलं दुर्दैव आहे. किंवा निघोजची रांजण खळगी,
1: तिथेही पक्ष्यांच्या वसाहती,
0: तिथे पक्ष्यांच्या वसाहती, पाकोळी नावाचे जे पक्षी आहेत त्यांच्या खूप मोठे विन वसाहती आहेत.
1: बरोबर.
0: या गोष्टी आपण पॉझिटिव्हली जनतेसमोर आणल्या
1: बरोबर
0: तर त्या परिसराची इकॉनॉमी बदलू शकते. याची उदाहरण आहेत, मी ज्याचा उल्लेख केला की सारंगागार आहे. सारंगागार किंवा चित्रबल लोकांना बघायला मिळत नाही. आणि इथे तुम्हाला मोबाईलवर जर त्याचे फोटो घेता येत असतील, एका वेळेस तुम्हाला 100 चित्रबलक दिसत असतील, राखी बगळे दिसत असतील, तर हे आपण त्याच इकॉनॉमी मध्ये कसं कन्वर्जन करता येईल,
1: दोन्ही गोष्टी,
0: आणि त्यातून मिळणारा पैसा हा जर आपण स्थानिकांना काही प्रमाणात दिला तर स्थानिक मंडळी त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील असतात. आम्ही हा प्रयोग कर्जत तालुक्यातील काही गावांमध्ये करतोय. तेथील तरुणांना आम्ही हाताशी धरून त्यांना याची शास्त्रीय माहिती देऊन, पुस्तकं देऊन किंवा त्याचे फोटो देऊन त्यांना सांगतो, आणि ती मुलं चांगली काम करतात हा आमचा अनुभव आहे.
1: स्थानिक लोकांचा सहभाग,
0: स्थानिक लोकांचा सहभाग निसर्ग संवर्धनामध्ये खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून त्यांना आपण समजून घेतलं पाहिजे.
1: बरोबर.
0: जर त्यांना एखाद्या प्राण्यापासून त्रास होत असेल तर त्याची त्यांना योग्य भरपाई कशी मिळेल, त्या दृष्टीनेही प्रयत्नशील असायला हवं.
1: बरोबर.
0: अन्यथा कुणीही वन्य प्राण्याला किंवा एखाद्या पक्ष्याला आपल्या अंगणामध्ये चिवचिवे चारा खा असं म्हणणार नाही. आणि हे असं होऊ नये.
1: बरोबर.
0: याची काळजी घेण्याचं काम सगळ्या अभ्यासकांचं आहे, सर्व जनतेचं आहे, आणि प्रसार माध्यम यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावू शकतात.
1: सर, तुम्ही प्राणीशास्त्राविषयी केवळ वर्गापुरता मर्यादित ठेवला नाही, तर तुम्ही पक्षी मित्र आहेत, निसर्ग मित्र आहेत, त्यांचं संघटन केलं आणि गेली 25 पेक्षा जास्त वर्ष, तुम्ही
0: 30 वर्ष
1: झाले सहली काढता, वेगळ्या ठिकाणी पक्षी दाखवायला नेता, आणि ही संख्या वाढतेच आहे. आणि दरवर्षी आपण बघतो की विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतात, नवीन पिढी त्यामध्ये. ही सुरुवात कशी झाली आणि आपल्या परिसरात कुठे कुठे जायला पाहिजे पक्षी बघण्यासाठी?
0: अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुमारे 30-31 वर्षापूर्वी आम्ही काही तरुण मित्रांनी, त्यावेळेस आज माझं वय 63 वर्ष आहे, त्यावेळेस मी तिशीत होतो उमेदीमध्ये, आम्ही ही सुरुवात केली. आणि अगदी सुरुवातीला कुठे जायचं म्हणून पिंपळगाव माळवी आपल्या जवळचा तलाव आहे, तिथे आम्ही भेटी देणं सुरू केलं. त्यापूर्वी खरं तर माझं ज्यावेळेस मी BSc मध्ये शिक्षण घेत होतो अहमदनगर महाविद्यालयामध्ये, आपल्याला माहिती आहे की अहमदनगर महाविद्यालय पूर्वीपासून एक निसर्गरम्य वातावरणात बसलेलं महाविद्यालय आहे. आणि माझा प्राणीशास्त्र कीटकशास्त्र हा विषय असल्यामुळं आम्ही सर्व या झाडांचं बारकाईने निरीक्षण करायचो, तेव्हा कोणते कीटक आहेत त्यातनं संग्रह करायचो, पक्ष्यांची पिसं जमा करायचो, फुलपाखरं पकडायचो, कारण तो आमच्या अभ्यासाचा भाग होता. त्यातून आमचा कीटक संग्रह किंवा फुलपाखरांचा संग्रह वाढत होता. परीक्षेमध्ये आम्हाला चांगले मार्क्स मिळायचे. हा झाला परीक्षार्थी म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून एक भाग,
1: अकॅडमिक
0: म्हणून तो आम्ही मनापासून केला. परंतु नंतर ज्यावेळेस मी प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की हा जो भाग आहे कीटकांचा अभ्यासाचा, हा फक्त त्या करिक्युलम पुरतं किंवा अभ्यासक्रमापुरतं सीमित राहून उपयोग नाही, हा लोकांपर्यंत आला पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही काही कार्यक्रमच असे घेतले, त्यांची नावच अशी होती, आपल्याला आठवत असेल तुम्ही त्यावेळेस होता, चला फुलपाखरे पाहूया म्हणून पिंपळगाव माळवी तलावाच्या भोवती असलेली फुलपाखरं, आणि ती फुलपाखरं कोणत्या झुडपांवर आढळतात हे यांची ओळख आपण करून दिली. फुलपाखरं कोणत्याही झाडांवर किंवा झुडपांवर अंडी घालत नाही, त्यांच्या अळ्यांचं जे खाद्य आहे त्या झुडपांवर फुलपाखरं स्वतःची अंडी घालतात. कारण फुलपाखरं ही स्वतः मधप्राशन करतात फुलांमधलं, ते कोणत्याही वनस्पतीची फुलं किंवा पानं ही खात नाही, पण त्यांच्या अळ्या ज्या असतात त्या मात्र फुलांच्या पाकळ्या असतील, झाडांची पालवी असेल किंवा मोठ्या झाडांची पानं असतील ते खातात. त्यामुळं ज्यावेळेस आम्ही हे मंडळीनं सांगितलं की फुलपाखरं वाढवायची असतील तर त्यांची अंडी घालण्याची झाडं आहेत किंवा झुडपं आहेत ती आपण लावली पाहिजे. आणि त्याच वेळेस या पिंपळगाव माळवी तलावावर फ्लेमिंगो आल्याचं आम्हाला कळालं होतं.
1: रोहित पक्षी किंवा
0: अग्निपंख ज्यांचा उल्लेख केला जातो. आणि मग आम्ही सुरुवातीला ते अगदी दोन तीन मित्रांनी जाऊन व्यवस्थित निरीक्षण करून पाहिलं की ती संख्या काही फार नव्हती, चार पाच संख्येमध्ये रोहित होते. रोहित हा आपल्याकडचाच पक्षी आहे, तो आपला शेजारच्या राज्यातून तो गुजरात मधून.
1: बरोबर.
0: गुजरातमध्ये त्यांची खूप मोठी वीन वसाहत आहे, त्याला फ्लेमिंगो सिटी असंच म्हटलं जातं. आणि तिथे हजारोच्या संख्येमध्ये हे रोहित पक्षी अंडी घालतात आणि अंडी घातल्यानंतर त्यातून पिलं बाहेर आल्यानंतर हिवाळ्यामध्ये साधारणपणे आपल्याकडे दिवाळी झाली, थंडी जाणवू लागली की या पक्ष्यांचं आगमन सुरू होतं ते फेब्रुवारी मार्च पर्यंत असतं. आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला फ्लेमिंगो किंवा रोहित दिसतात. आपल्याला कापूरवाडी तलावामध्ये फ्लेमिंगो दिसतात किंवा डेमोझेल क्रेन, ते खऱ्या अर्थाने स्थलांतरित पक्षी आहे, हे आपल्याला दिसतात. त्यामुळं सुरुवातीच्या काळात आम्ही कापूरवाडी, पिंपळगाव अशा तलावांवर भेटी देऊन नागरिकांसाठी चला पक्षी पाहूया, चला फुलपाखरे पाहूया, ओळख वनस्पतींशी अशा कार्यक्रमांचं आयोजन केलं. आणि यामधून जसजसे पक्षी मित्र येत गेले तस तस मी महाराष्ट्र पक्षी मित्र संघटने सोबत काम करत असल्यामुळं, त्यांचा पदाधिकार असल्यामुळं, साहजिकच या मंडळींना समवेत आम्ही काही पक्षी मित्र संमेलनांना हजेरी लावली. आणि मला सांगायला आनंद आहे की आज अहमदनगर जिल्ह्यामधील खूप मोठ्या संख्येने पक्षी मित्र हे या संघटने सभासद आहे. हा थोडा वेगळा विषय जरी असला तरी त्या पक्षी मित्र संमेलनामधून नवनवीन माहिती, नवनवीन पक्षी मित्र किंवा भारतभर महाराष्ट्रभर काय चाललंय,
1: संशोधन
0: काय चालू आहे, कोणी काय कार्यक्रम करतात हे आपल्याला माहिती होतं. आणि आज या संघटनेने 30 वर्षाचा कालखंड पूर्ण केलेला आहे. आणि आताही आपण चला पक्षी पाहूया किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये आपण चला घरटी बनवूया हा एक अभिनव उपक्रम केला. अभिनव यासाठी आपल्याकडे ओरड सातत्याने येते. आपण अनेक वृत्तपत्र वाचतो की आमच्याकडे चिमण्या दिसत नाही
1: शहरात, विशेषतः
0: चिमण्यांची संख्या कमी झाली. मग आमच्या समोर प्रश्न असतो चिमण्या संवर्धनासाठी काय करायचं. खर तर जो भारतभर एक सर्वेक्षणामधून अहवाल प्रसिद्ध झालेला 2 वर्षापूर्वी त्यामध्ये असं स्पष्ट लिहिलंय की चिमण्यांची संख्या कमी झालेली नाही, त्या फक्त शहरात दिसत नाही हा प्रश्न आहे. तर त्याला अनेक कारणं अशी आहेत की आपली जी आधुनिक घर बांधणीची शैली आहे की ज्यामध्ये आपण त्यांना घर करण्यासाठी जागा सोडत नाही, घुबडांना घर करायला जागा सोडत नाही, त्यामुळे ते पक्षी दिसत नाही. आणि मग यावर उपाय म्हणून आमच्या काही मित्रांनी प्लायवूडची घरटी बनवली, कागदाच्या खोक्यांची घरटी बनवली, पाईपची घरटी बनवली, विद्यार्थ्यांना गोल पाईपचे तुकडे मोफत पुरवले आणि त्यापासून घर कसं बनवायचं चिमणीचं याचं त्यांना प्रात्यक्षिक दाखवलं. सुमारे 30-35 विद्यार्थी त्यात सहभागी झाले आणि त्या मुलांनी अतिशय सुंदर घरटी बनवून ती स्वतःच्या घरी नेली. अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 15 वर्षापासून आपल्याकडे फोटोग्राफीचं साहित्य खूप चांगल्या पद्धतीने,
1: तुम्ही सर उत्तम फोटोग्राफर आहात.
0: आणि आवाक्यामध्ये आलं, ज्यावेळेस आम्ही फोटोग्राफी सुरू केली त्यावेळेस फोटोग्राफी हा खूप महागडा छंद होता, त्यामुळे अनेकांकडे खूप चांगले सुंदर कॅमेरे आहेत. आणि ही मंडळी आठवड्यातून एक दिवस किंवा अहमदनगर मधले आमचे काही मित्र तर अगदी 1-2 दिवसाआड कापूरवाडीला जा, इकडे
1: बरेच तलाव आहेत आपल्या
0: परिसरात, जायकवाडीला जा किंवा सोनेवाडीला जा किंवा रेवकुरीला जा किंवा अकोल्याकडची मंडळी असतील ती कळसुबाईला जा, जायकवाडीला तर आम्ही अनेकदा दरवर्षी सहली घेऊन जातो. तर असं केल्यामुळं हा प्रसार निसर्ग अभ्यासाचा, निसर्ग संवर्धनाचा हा सर्व दूर पोहोचला. पाथर्डी तालुक्यामध्ये अतिशय समृद्ध पक्षी जीवन आहे आणि तेथील मंडळी
1: हा गर्भगिरीचा डोंगर असल्यामुळे,
0: गर्भगिरीच्या डोंगर रांगामध्ये एक उल्लेख राहून गेला की रानकुत्री यांचंही आपलं तिथे अस्तित्व आढळलंय. तर हा सगळाच परिसर आहे त्याचं सर्वेक्षण आम्ही करतोय. आणि या नजीकच्या काळामध्ये जर असे सगळे मित्र, निसर्ग मित्र एकत्र आले तर
1: चळवळ व्हायला पाहिजे.
0: मानस आहे की गर्भगिरीचा निसर्ग इतिहास, गर्भगिरीच्या रांगा या नाथ संप्रदायाच्या व्यक्तींनी, मग काणीफुनात असतील, गहिन्यात असतील,
1: मुर्डेश्वरला खूप मोर आहेत,
0: मोर आहेत, तर त्यांनी जशी समृद्ध आहे तसंही या वन्यजीवांनी देखील समृद्ध आहे. म्हणून जर याचं आपल्याला सर्वेक्षण करता आलं गर्भगिरीच्या सगळ्या रांगांचं, डोंगर रांगाचं, अगदी तो बीड जिल्ह्यापासून जो सुरू होतो गर्भगिरीचा भाग आणि नंतर तो पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये काय, नंतर अहमदनगर तालुक्यामध्ये असं पुढे जातो,
1: राहुरीचा काही भाग,
0: राहुरीचा काही भाग, याचं जर सर्वेक्षण व्यवस्थितरित्या करता आलं तर हा एक चांगला निसर्ग इतिहास, त्याचं एक दस्तऐवज ज्याला म्हणतो.
1: दुर्मिळ वनस्पती पण आहेत. बीएनएचएसने एक सर्वे केला होता तेव्हा त्यांना काही अल्मिडा नावाचे, मला वाटतं
0: आपण ज्यांचा उल्लेख केला ते डॉक्टर अल्मिडा, हे एक महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे की ज्यांनी महाराष्ट्रातील वनस्पतींचा आयुष्यभर अभ्यास केला. तेही प्राध्यापक होते आणि त्यांनी 2007 मध्ये वन विभागाच्या मदतीनं अहमदनगर जिल्ह्यातील वनस्पतींचा सर्वे केलं होतं, सर्वेक्षण केलं होतं. अर्थात त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन हे सर्वेक्षण केलं असं नाही, तर त्यांनी जो काही भागामध्ये त्या सर्वेक्षण झालेलं नव्हतं, कारण पूर्वी हे ब्रिटिशांनी काम केलं, मी तुम्हाला सांगितलं असं की फॉन ऑफ ब्रिटिश,
1: म्हणजे ब्रिटिशांचा सर तुम्ही उल्लेख केलाच, पण निजामशाहीच्या काळामध्ये, म्हणजे बुरान निजामशाहीच्या काळामध्ये एक पोर्तुगीज डॉक्टर इथे येत असत, फिजिशियन होते, गार्सिओ डाओत्रा म्हणून.
0: बर,
1: त्यांनी पण अनेक नोंदी करून एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते जगभरातल्या
0: वनस्पतींविषयी, त्या संदर्भावर आधारित या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फ्लोरा ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचे ग्रंथ लिहिले होते, जे आजही आहेत, जे प्रमाण म्हणून मानतो आम्ही.
1: हो,
0: तर त्यामध्ये देखील अहमदनगर जिल्ह्याच्या वनस्पतींचा उल्लेख आहे.
1: हो,
0: किंवा स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने फॉना ऑफ महाराष्ट्र आणि फ्लोरा ऑफ महाराष्ट्र असे दोन गॅजेटर प्रकाशित केले. त्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये आढळणारे वनस्पती अर्थात अहमदनगरसह त्यामध्ये तो उल्लेख आहे. आणि मग या माहितीच्या आधारे डॉक्टर अल्मिडा यांनी 2007 मध्ये जी सूची चेकलिस्ट तयार केली त्या सूचीमध्ये सुमारे 1324 वनस्पतींच्या प्रजातींची नोंद केली.
1: अरे वा.
0: परंतु आज आमच्या माहितीप्रमाणे किंवा त्यावर जे नवीन नवीन संशोधन चालू आहे ही यादी साधारणपणे 1350 पर्यंत पोहोचलेली असणार आहे.
1: बरोबर.
0: कारण नवीन नवीन गवतांच्या शोध लागतात, वनस्पतींच्या प्रजातींचा शोध लागतो. हा शोध लावणं एवढं सोपं नाही, कारण ते प्रमाणित व्हायला हवं.
1: बरोबर.
0: की ज्यासाठी बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही एक आपली शासकीय संस्था आहे, ती प्रमाणित करतं, किंवा प्राणीशास्त्रासाठी झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यासारखे संस्था आहेत, ते काम करतात, किंवा बॉम्बे नॅचरल रिसर्च सोसायटी नावाची संस्था हे प्रमाणित करतं. तर अशा संस्थेने ते प्रमाणित केलं आणि मान्य केलं की नवीन प्रजाती आहे, तरच त्याचा उल्लेख हा नवीन प्रजातीमध्ये केला जातो.
1: बरोबर.
0: आणि वनस्पती आल्या, फुलं आली, फुलपाखरं आली. दुर्दैवाने अहमदनगर जिल्ह्यातील, मी जिल्ह्याचं म्हणतो, की फुलपाखरांचं आणि कीटकांचा अभ्यास सखोल पद्धतीने झाला नाही. जो काही झाला किंवा मी केला, माझ्या विद्यार्थ्यांनी केला, किंवा माझे विद्यार्थी आता अनेक महाविद्यालयांमध्ये नोकरीला आहेत, त्यांनी केला, तर तो त्या त्या भागापुरता मर्यादित आहे. कुणी अकोल्याच्या काही भागातील फुलपाखरांचा अभ्यास केला, किंवा आम्ही अहमदनगर शहरातील फुलपाखरांचा अभ्यास केला, किंवा पाथर्डीच्या काही भागातलं झाला. तर हा एक सर्वांगीण अभ्यास जर झाला तर हे महत्वाचं आहे. याशिवाय असाच तुटक तुटक अभ्यास, आपण ज्या नद्यांचा उल्लेख केला, नद्यांचा उपयोग हा माशांसाठी, म्हणजे ज्यावर आपलं सगळं
1: जीवन अवलंबून
0: आहे, पक्षी जीवन आणि मानवी जीवन त्यासाठी आहे. तर काही प्रमाणामध्ये प्रवरा नदीमध्ये किती प्रजातींचे मासे आढळतात याचाही अभ्यास झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुमारे 1600 जातींची मासे असावेत असा आमचा अंदाज आहे, आणि त्यापैकी अनेक प्रकारचे मासे हे आपल्याला खाण्यायोग्य आहेत. आपल्याला माहित आहे की मासे हे प्रथिनांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुरवठा करणारे, प्रोटीन रिच डाएट म्हणून आपल्याला त्याकडे पाहता येतं, आणि तो खूप मोठा सोर्स आपल्याला आहे. आणि त्यामुळे मुळा डॅम सारख्या मोठ्या जलाशयामध्ये आता कृत्रिम पद्धतीने माशांची पैदास करणं ज्याला आपण पीसी कल्चर म्हणतो किंवा मत्स्य
1: शेती बरोबर,
0: तर ती तिथे सहकारी तत्वावर केली जाते. ते बघण्यासारखं आहे की त्या भागातील काही शेतकरी एकत्र करून त्यांच्याकडून ठराविक रक्कम घेऊन हे माशांसाठी पिंजरे किंवा केजेस लावले जातात.
1: सर तुम्ही आता एक विषय डॉक्युमेंटेशनचा किंवा वेगवेगळ्या भागात संशोधन करत असतात ही मंडळी, पण बऱ्याचदा ते एकत्र होत नाही किंवा प्रकाशित होत नाही, पण तुम्ही मात्र 4 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत आणि या निमित्ताने हे सगळ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे. हा एक मोठा चांगला भाग त्यात.
0: आशिया खंडामध्ये जो साऊथ एशियन बर्ड डेटा म्हणून जे संकलन केलेलं आहे त्या संकलनामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्या पक्ष्यांची नोंद आहे. तिथे आपण गेलो आणि अहमदनगर हा शब्द टाकला ज्याला आपल्याला पक्षी बघायचे असतील, अहमदनगर कोणते आढळतात, तर आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांची नावं मिळतात, त्याचे संदर्भ मिळतात. केवळ माझेच एकटे संदर्भ मिळतात असं नाही, मी ज्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केला ब्रिटिश अधिकाऱ्यांचा त्यांचेही उल्लेख मिळतात. नंतर 1970-72 मध्ये एक त्याची नोंद मी ज्यांचा उल्लेख केला आमच्या डांगरे सरांनी घेतली. या मधला जो 70-80 वर्षाचा कालखंड आहे त्यामध्ये नगर जिल्ह्याच्या निसर्ग इतिहासाविषयी काही नोंद नाही आपल्याकडे. त्यामध्ये नेमकं काय स्थित्यंतर झालं किंवा काय, या ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नोंदी होत्या त्या ज्यावेळेस आम्ही तपासतो त्यातील फक्त आता मी ज्याचा उल्लेख केला की सारस पक्षी असा वस्त्यांनी लिहिलंय तो आपल्याकडे दिसत नाही, पण त्यांनी माळढोकाची नोंद घेतलेली आहे सर्वत्र दिसतो असं सांगितलंय. किंवा प्राण्यांच्या बाबतीमध्ये कोहला, लांडगा, तरस, साळींदर, हायना, लेपर्ड आणि इव्हन पट्टेरी वाघ याच्या नोंदी त्यांनी घेतल्या आहेत. त्या आज आपल्याला दिसून येतात. वाघ सोडला तरी तर सर्व प्राणी हे आपल्याकडे दिसतात. त्यांची संख्या कमी झाली हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि माळढोक सारखं एखादं पक्षी अगदी संकटग्रस्त आहे तो दिसत नाही.
1: पक्षी निरीक्षणाबरोबर पक्ष्यांची मोजणी असेल हा एक उपक्रम तुम्ही करता. आता किल्ल्यामध्ये नगरचा जो भुईकोट किल्ला आहे त्या परिसरात पण खंदक आहे आणि तिथेही बऱ्यापैकी पक्षी दिसत असतात, त्याचाही तुम्ही अभ्यास केलेला आहे.
0: अभ्यास करताना मी नेहमी सांगतो की एकदा आपण एखाद्या पक्षाचा चांगला फोटो काढला की खरं आपलं काम तिथं फोटोग्राफी म्हणून संपतं, फोटोग्राफर म्हणून संपतं आणि पक्षी अभ्यासक म्हणून तिथून कामाला सुरुवात होते.
1: हो,
0: की तो पक्षी राहतो कुठे, म्हणजे त्याचा नेमका अधिवास काय. मी अनेकांना सांगतो की एखाद्या पक्षाचा फोटो अगदी त्याच्या डोळ्याच्या पापण्यात दिसतात म्हणून तो चांगला आहे हे मान्य, पण तो एखाद्या प्राणी संग्रहालयामधला आहे, पक्षी संग्रहालयामधला आहे, तो भिगवणचं हे कसं ओळखणार.
1: बरोबर.
0: त्यामुळं तो ज्या अधिवासामध्ये पक्षी आहे त्यासह त्याचा फोटो येणं हे खूप महत्वाचं असतं, की जेणेकरून त्याचं संपूर्ण अधिवास
1: कुठल्या झाडावर
0: निसर्ग आहे
1: काय खातो
0: आणि याचा अभ्यास होणं गरजेचं आहे की पक्षी कोणत्या झाडांवर घरटी करतात. आम्ही ज्यावेळेस या कर्जत तालुक्यातील काही गावांमधील चित्रबालक पक्ष्यांचा अभ्यास करत होतो त्यावेळेस आम्ही त्यांचा एवढा शास्त्रशुद्ध अभ्यास केला की त्यांनी पूर्वेला जास्त घरटी बांधली का पश्चिमेला बांधली, उत्तरेला बांधली की दक्षिणेला बांधली, किती उंचीवर बांधली आणि हे त्या त्या वेळच्या
1: त्यांचंही वास्तुशास्त्र असतं,
0: त्यांच्या परिस्थितीवर अवलंबून असतं वातावरणीय, की किंवा त्यांना वाटणारे धोके, जर त्यांना धोका वाटतं ते थोडं उंचीवर जातात. अनेक पक्षी त्यांचं घरटं वारंवार वापरतात पण काही वेळेस ते घरटं सोडून नवीन घरटंही करतात. राहिला प्रश्न पक्ष्यांच्या मोजणीचा, ज्यावेळेस आपण अहमदनगर शहराची पंचशताब्दी साजरी केली त्यावेळेस किल्ला किंवा भुईकोट किल्ला हा आपल्या सर्वांचा पॉइंट ऑफ अट्रॅक्शन होता, आकर्षण होतं. त्यावेळेस आमच्या असं विचार आला होता की या भोवती आणि किल्ल्यामध्ये एवढी चांगली निसर्ग संपदा आहे पण त्याचं डॉक्युमेंटेशन नाहीये, तर यामध्ये आपल्याला काय करता येईल. आता किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन काही काम करणं हे खूप अवघड आहे, आजही अवघड आहे, त्यावेळेसही अवघड होतं. म्हणजे आता किमान आपण कॅमेरे घेऊन जाऊ शकतो, तुम्ही मंडळींनी जे प्रयत्न केले त्यामुळं, पण पूर्वी किल्ल्याच्या दारात कॅमेरे घेऊन उभं राहणं मुश्किल होतं,
1: जप्त केले जायचं.
0: हो, त्यामुळे आम्ही फक्त बाहेरून फिरायचो आणि मग आमच्या असं लक्षात आलं की अरे इथल्या खंदकात पाणी आहे, झाडं भरपूर आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि पाणी हे नाही 12 महिने पण 6 ते 8 महिने पाणी राहतं,
1: पावसाचं पाणी साठतं,
0: त्यामुळे तिथे पक्ष्यांचे अधिवास आहेत. आणि एकदा असंच बघत असताना आमच्या लक्षात आलं की अरे तिथे हळदी कुंकू बदक दिसतंय, स्पॉट बिल्ड डक ज्याला म्हणतो आम्ही. हे आपल्याकडचं बदक जरी असलं तरी त्या खंदकात दिसणं हे विशेष होतं. मग थोडं बारकाईने पाहिल्यानंतर आमच्या आणखी लक्षात आलं की त्याच्याबरोबर इतर सारे पक्षी आहेत. आणि मग तिथे दरवर्षी आम्ही जी

0: भिंती आहेत त्या भिंतींच्या जे दगड आहेत त्याच्यामध्ये ज्या फटी आहेत तिथं घुबड आहेत ज्याला आपण पिंगळा म्हणतो किंवा गव्हाणी घुबड आहेत ते दिसतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आजही जे आजही आपण तिथे गेलो तर असंख्य पोपटांची घरं तिथे आहे,
1: थवेच्या
0: थवे उडताना दिसतात. शहरामध्ये मी ज्या परिसरात राहतो किंवा आपण ज्या परिसरात राहतो तिथे पोपटांचे थवे दिसत नाही. जिथे उंच झाडी आहे, चिंचे झाड असेल, मोठं लिंब असेल, तिथे थोडेफार प्रमाणात पोपट दिसतात. परंतु नगर शहरामध्ये किंवा इतर अनेक भागात पोपट दिसत नाही. तर ते सगळे पोपट अशा ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळं खरं तर या ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत फक्त किल्ल्याचाच उल्लेख असं नाही, त्याच्या समोर जी दमडी मस्जिद आहे त्या दमडी मस्जिद मध्ये देखील घुबडं आजही पाहायला मिळतात.
1: तिथे पक्ष्यांसाठी घरं तयार केलेली
0: त्या काळात त्यांनी घरं केली आणि त्यामध्ये घुबडं आहे.
1: हो हो हो.
0: तर म्हणजे तत्कालीन वास्तुशास्त्र हे किंवा आर्किटेक्चर असेल हे किती पुढं गेलो होतो किंवा प्रगल्भ होतो किंवा निसर्ग पूरक होतो, पशु पक्षी पूरक होतो हे आपल्याला लक्षात येतं. आम्ही इतर आपल्या काही वास्तुविशारद मंडळींना सांगून हा प्रयत्न केला होता की आपण निसर्गपूरक घर बांधतो आता की हवा जास्त यायला पाहिजे, उजेड जास्त यायला पाहिजे, तसं पक्ष्यांना घरटे करता येतील अशी जर त्याला थोडे झरोके सोडले. तुम्हाला आठवत असेल तुमच्या जामखेडमध्ये किंवा मी माझं बालपण नेवाश्यात गेलं, नेवाश्यामध्ये किंवा अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या गावी जे जुने मोठमोठे वाडे होते त्यांच्या वाड्यांच्या भिंतीला छोटे छोटे कोनाडे होते आणि काही रचना तर अशी होती फक्त चिमण्यांसाठी किल्ले असते, त्याला चिमनाळ हा खूप सुंदर शब्द
1: तिथे मोठा पक्षी जाऊन शिकार करू नये हा उद्देश,
0: तिथे मोठा पक्षी कबूतर साळून की जाऊ शकत होती.
1: बरोबर.
0: त्यामुळे ते 2x2 जागा असायची, 2x2 आणि ते अतिशय डेकोरेटिव्ह पद्धतीने केलेली आजही दिसते. अहमदनगर शहरामध्ये जुन्या शहरामध्ये जी वाडे आहेत जी आता खरं भग्नावस्थेत आहेत तिथे अशी चिमनाळ आजही पाहायला मिळतात. त्यामुळं जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणची ज्या गढ्या आहेत, जामखेडला आहे, श्रीगोंद्याला आहे, कर्जतला आहे किंवा इतर अनेक भागात आहे तिथे आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. तसे प्रयत्न जर आजच्या वास्तुविशारद
1: नवीन बंगले बांधताना पण हे करायला हरकत नाही,
0: तुम्ही दर्शनी भागात करू नका कारण ते वाईट दिसेल किंवा त्यांची विष्ठा खाली पडली, गवत खाली पडलं. परंतु जो दर्शनी भाग नाही त्या भागामध्ये पाठीमागील भागामध्ये जर अशी चिमनाळ केली किंवा छोट्या खिडक्या
1: ठेवल्या पक्षी पाळण्यापेक्षा हे
0: नैसर्गिक केले जास्त चांगलं, त्यामुळे तुम्हाला दिवसाची सुरुवात ही चिमण्यांच्या चिवचिवाटाने होईल.
1: अगदी बरोबर.
0: कारण आज परिस्थिती अशी आहे की आपल्या घरातील निसर्ग हा बाल्कनीतील गुलाबाची कुंडी आणि छोट्याशा पॉट मधले कुंडी मधले तुळस यांच्या पुरता मर्यादित
1: आहे. मनी प्लांट लावतो,
0: फार तर मनी प्लांट लावला एखादा बैठकीच्या खोलीमध्ये. कारण अहमदनगर शहरामध्ये संगमनेर असेल, श्रीरामपूर असेल या शहरांमध्ये देखील आता उंच 5-5, 10-10 मजली इमारती आपण पाहतो.
1: बरोबर.
0: आणि या इमारतींना निसर्ग कसा दिसेल, कुठे दिसेल हा खरा तर प्रश्न आहे. आणि जिथे आहे मी अगोदर सांगितलं की अहमदनगर जिल्हा हा खरं तसा निसर्ग संपत्तीने समृद्ध असलेला जिल्हा,
1: समुद्र नाही आपल्याकडे नाही तर सगळं.
0: हा अगदी बरोबर, आपल्याकडे फक्त समुद्र नाही, नाहीतर पण समुद्रामध्ये जे होणारे बदल आहेत तिथले वारे असतील त्याचा परिणाम आपल्याला कमी जास्त
1: प्रमाणात
0: हो. त्यामुळं एकूणच नैसर्गिक दृष्ट्या अतिशय समृद्ध असलेला हा
1: सर आपल्याकडे म्हणजे चिमणीपासून गरुडापर्यंत किंवा भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर किल्ल्यावर किंवा अनेक भागात दिसतो.
0: आपल्याकडे पूर्वी गिधाड खूप मोठे
1: गिधाड होती, आता नाही दिसत.
0: मी महाविद्यालयीन असताना 80-82 साली अहमदनगरहून पुण्याला जेव्हा आम्ही बसने जायचो तेव्हा सुप्याच्या जवळपास झाडावर बसले गिधाड पाहायचं. अहमदनगर शहरामध्ये 10-12 वर्षापूर्वी सर्वाशिने गिधाड किंवा पांढरं गिधाड हे दिसलं होतं, पण त्यानंतर गिधाडांचं आपल्याला काही दर्शन झालं नाही. परंतु आजही या हरिश्चंद्रगड कळसुबाई अभयारण्य परिसरामध्ये तिथले जे डोंगर कपारे हरिश्चंद्रगड आहे तिथे ही जी आपली गिर्यारोहक मंडळी जातात त्यांना गिधाड नित्यनेमाने दिसतात. वसंत टेकडी परिसरामध्ये पारशी लोकांची जी विहीर आहे
1: सायलेन्स टॉवर
0: खर तर या सायलेन्स टॉवर

0: ची रचनाच अशी होती त्या काळात. त्यांनी क्षेत्र असं निवडलं होतं की जिथे गिधाड येऊ शकतील आणि ते त्या व्यक्तीचं प्रेत ते खाऊन टाकू शकतील अशा ठिकाणी ते सायलेन्स टॉवर होतं. जसं मी तो एक्झिस्टन्सचा विषय मांडला तसा हा विषय की ज्या अर्थी ते सायलेन्स टॉवर नगरच्या वसंत टेकडी परिसरात आहे ते सांगतं की त्या काळामध्ये अहमदनगर शहर किंवा वसंत टेकडीच्या परिसरामध्ये गिधाडांची संख्या खूप मोठी होती. कारण त्यावेळेस पारशी समाजाची संख्या खूप होती
1: नगरमध्ये पारशी समाज,
0: कारण तो व्यापारासाठी आला होता, स्थिरावला होता. त्यांचं मोठं अग्यारी किंवा धर्मस्थळ नगरमध्ये
1: मंदिर आपण म्हणतो
0: हा, की जे खूप मोठ्या शहरामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणजे त्यांची लोकसंख्या नगरमध्ये बऱ्यापैकी होती, त्यामुळे त्यांचं मृत्यूचं प्रमाणही बऱ्यापैकी असेल आणि त्या खाण्यासाठी तिथे गिधाड यायची. तर नगर जिल्ह्यामध्ये पूर्वी गिधाडही होती, आजही गिधाड असतील पण ते आपल्याला सहजासहजी दिसत नाही. आता गिधाड कमी होण्याची कारणं वेगळी आहेत, पण वाढतं शहरीकरण, आपल्या बदललेल्या शेती पद्धती, आपण
1: कीटकनाशकांचा
0: कीटकनाशकांपेक्षा आपण आता सगळी यांत्रिकी शेती करतो. आपल्याकडे बैल वापरणं हे कमी झालेलं आहे आणि परत आपण त्यांच्यासाठी जे डायक्लोफेनॅक नावाचं इंजेक्शन वापरतो वेदनाशमन, त्याचा दुष्परिणाम यांच्या अंड्यांवर होतं. म्हणून म्हणालो की गिधाड कमी होण्याची कारणं ही वेगवेगळी आहेत, पण गिधाडांची संख्या ही कमी झाली हे आपल्याला मान्य करावं. मोरांची संख्या आपल्याकडे बऱ्यापैकी दिसते सगळ्या अहमदनगर शहरात आहे, इतरत्र आहे. मी आमच्या काही नातेवाईकांकडे श्रीरामपूर तालुक्यात जातो, नेवासा भागात जातो, कायगाव टोकेला जातो, इकडे रामडोह आहे, त्या परिसरामध्ये आजही आपल्या सकाळ संध्याकाळ शेतांमधून केकर ऐकायला मिळतो. इकडे पारनेरचा जे सिद्धेश्वरवाडी परिसर आहे तिथे खूप मोठ्या संख्येत मोर आहे, श्रीगोंद्याच्या काही परिसरात मोर आहेत. त्यामुळे मोरांची संख्या आहे, चांगली आहे, त्याला संरक्षण दिलेलं आहे. राष्ट्रीय पक्षी असल्यामुळं त्याविषयी सर्वांच्या मनामध्ये आदरभावही आहे आणि लोक त्याला संवर्धन करतात.
1: सर, जसा मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे तसं तुम्ही नगरचा पक्षी पण निवडलेला आहे.
0: ज्यावेळेस आम्ही सावंतवाडीला पक्षी मित्र संमेलनासाठी गेलो होतो त्यावेळेस सावंतवाडी शहराचा पक्षी निवडणूक घेऊन त्यांनी निवडलं होतं आणि तेथेच मी आणि माझे ज्येष्ठ स्नेही बाळासाहेब कुलकर्णी ज्यांना महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचा आम्ही जीवन गौरव पुरस्कार देऊन 2 वर्षापूर्वी गौरवलं, त्यांनी असं ठरवलं की हा उपक्रम आपल्याला नगर शहरात राबवता येईल का. मग इथं आल्यावर आम्ही आमच्या मित्रांबरोबर, काही छायाचित्रकारांबरोबर, इतर संघटनेच्या व्यक्तींबरोबर चर्चा केली आणि असं लक्षात आलं की हे आपल्याला करता येईल. तेव्हा आम्ही ठरवलं की हे मतदान जे आहे ते आपण आपली जी पारंपरिक पद्धत आहे मतपेटीची त्या पद्धतीने करू. त्याशिवाय आपल्याकडे त्यावेळेस नुकतेच अँड्रॉइड फोन आले होते. आमच्या एका सभासदाने तो सगळा निवडणुकीचा फॉर्मॅट जो आहे तो मोबाईल मध्ये करून दिला आणि आम्ही तोही पर्याय आपल्या नगर जिल्ह्यातील लोकांसमोर ठेवला. मग असं लक्षात आलं की एकच पक्षी निवडायचं, मग नेमकं कसा निवडायचं. नगर जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळेस 2019 अहमदनगर जिल्ह्याची पक्षी सूची तयार केली त्या सुमारे 350 प्रजातींचे पक्षी आहेत. मग यापैकी नेमका कोणता पक्षी निवडायचा यांच्यासमोर काहीतरी पर्याय आपण द्यायला पाहिजे, कौन बनेगा करोडोपती सारखे. मग आम्ही या सगळ्या परिसराची, कारण आपण हा अहमदनगर शहराचा पक्षी निवडत होतो, चर्चा करून नगर शहरामध्ये कोणते जास्त पक्षी आढळतात मग त्याचे आम्ही 5 पर्याय दिले आणि आपली जसं मतपत्रिका असते बॅलेट पेपर तसं मतपत्रिका छापून त्याची मतदान पेटी नगर शहरामध्ये 2-3 ठिकाणी ठेवल्या आणि हे मोबाईलवरचं ऍप हे सर्वांना डाउनलोड करायला दिलं आणि त्यातून अहमदनगर शहराचा पक्षी निवडला जो छोटा खंड्या म्हणून स्मॉल ब्लू किंगफिशर या पक्षाची निवड करण्यात आली. खरं तर आमच्या असं डोक्यात होतं की महानगरपालिकेने किंवा इतर स्वयंसेवी संस्थांनी याची दखल घेऊन या पक्षाचं एखादं शिल्प अहमदनगरची जी प्रवेशद्वार आहेत 4 दिशेला 4 तेथे जर उभारलं असतं तर ते जास्त चांगलं झालं असतं. कारण असा प्रयोग वर्ध्याला केलाय, वर्ध्याचा शहराचा पक्षी म्हणून नीलकंठ पक्षाची निवड केली आणि तिथे त्या वर्धा शहरामध्ये या नील कंठ पक्ष्याचं एक सुंदरसं शिल्प उभारलेलं आहे जे आपल्याला अहमदनगरमध्ये करता आलं नाही. पण गेल्या वर्षी अहमदनगर शहर स्वच्छता अभियान त्यामध्ये आपण जो भाग घेतला त्यावेळेस महानगरपालिकेच्या मंडळांना सांगून जिथे जिथे रंगरंगोटी करण्यात आली तिथे मात्र आम्ही हा अहमदनगर शहराचा पक्षी
1: चित्र त्याचं
0: चित्र रेखाटलं आणि त्यामुळं लोकांमध्ये अधिक प्रमाणात जागृती झाली की अरे हा अहमदनगर शहराचा पक्षी कस काय. तर त्यामागची भूमिका अशी होती की पक्ष्यांविषयी पक्षी कोणताही असो त्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी, त्याविषयी प्रेम वाटावं, त्यांच्या संवर्धनाविषयी आपण काम करावं. आम्ही नायलॉन मांजा किंवा चायनीज मांजा
1: पतंगाचा एक मोठा
0: यावर्षी मोठं आम्ही अभियान राबवलं. सोशल मीडियाच्या मार्फत अनेक ठिकाणी आम्ही याचे पोस्टर केले, महाविद्यालयामध्ये व्याख्यानं दिली, आमच्या काही तरुण मित्रांनी शालेय स्तरावर व्याख्यानं दिली आणि आमच्या निसर्ग मित्रांनी किंवा पक्षी मित्रांनी अगदी कावळा, घुबड, घार यासारखे अनेक पक्षी मांजातून सुखरूप सोडवले. या गोष्टी निसर्ग संवर्धनाच्या असतील ही चळवळ या माध्यमातून हळूहळू लोकही जागृत होतात. तरुण पिढी यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी की तरुण पिढी आमच्या बरोबर सध्या येते की झाडावर चढणं किंवा लाईटचा पोल आहे लाईट बंद करून त्याला एखाद्या पक्ष्याला बांबूच्या साहाय्याने खाली काढणं जोखमीचं काम ही तरुण मंडळी करतात. आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यावर औषधोपचार करतो. काही अडचण आली तर पुणे किंवा औरंगाबाद येथील जे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत किंवा नागपूरला आमचे काही मित्र आहेत, व्हेटनरी डॉक्टर आहेत जे शासनासाठी काम करतात, त्यांच्याशी विचारविनिमय करून त्याच्यावर योग्य उपचार करून वनविभागाला कळून सर्वात महत्वाचं आहे ते वनविभागाला कळवलं पाहिजे. आता मी स्वतः वनविभागासाठी काम करत असल्यामुळं आम्हाला ती अडचण येत नाही, पण इतर कुणीही हे काम करताना त्याची नोंद किंवा त्याची माहिती वनविभागाला द्यायला हवी. नाहीतर एखादा पक्षी की जो या वन्य प्राणी संरक्षण अधिनियम खाली आहे आणि त्या पक्ष्याचा जर मृत्यू झाला तर तो दोष त्या व्यक्तीकडे येऊ शकतो, असं घडू नये. म्हणून ही इतरांनी काळजी घ्यायला हवी. किमान त्या भागातील वनरक्षक असेल, वनमजूर असेल किंवा वनाधिकारी असेल त्यांच्यापर्यंत या गोष्टी जायला हव्यात. याची आता अहमदनगरमध्ये आमच्याकडे सगळी नोंद असते, ती वनविभागाकडे आम्ही ओरली कळवतो. परंतु एकूणच जर वनविभाग आपली जनता आणि प्रसार माध्यम जी अतिशय महत्वाची भूमिका यामध्ये बजावत असतात यांनी प्रयत्न केले तर ही आपली जी काही निसर्गाच्या बाबतीमध्ये थोडी अधोगती होते असं आपण म्हणतो जे सत्य आहे ती आपण काही प्रमाणामध्ये थांबू शकू.
1: सर मला असं वाटतं की लष्कराची पण फार महत्वाची मदत होते आहे. नगरजवळ एमआयआरसीनी एमआरसी ग्रीन नावाचं एक अभयारण्य जवळजवळ निर्माण केलेलं आहे आणि अनेक प्रकारच्या वनस्पती पशुपक्षी
0: एमआयआरसी ग्रीन चा जो परिसर आहे. आता मी एमआयआरसी ग्रीन बारकाईने पाहिलं नाही पण इतर मी लष्करी आस्थापना पाहिल्या. या आस्थापनांमध्ये मोनोकल्चर नावाचा जो एक प्रकार आहे एकाच प्रकारच्या वनस्पती लावायच्या हा खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो.
1: बरोबर,
0: तो निसर्गाच्या दृष्टीने खूप धोकादायक आहे. पेल्टोफोरम नावाची जी वनस्पती आहे ज्याला पिवळे फुलं येतात कासूद, तर या वनस्पतींची लागवड या आस्थापनांना खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
1: बरोबर,
0: ज्यावेळेस मी तेथील काही अधिकाऱ्यांवर बोलत होतो आणि त्यांनी हाच प्रश्न केला की सर आमच्याकडे एवढे झाडं दिसतात पण त्या मानाने पक्षी दिसत नाही. मी त्यांना त्याचं कारण सांगितलं, तुम्हाला त्या अगोदर आहे ती झाडं तोडावी लागतील काही, त्याऐवजी दुसरी झाडं लावा जी पक्ष्यांना आवडतात. आणि अशी झाडं जर लावली तर आपलं पक्षी जीवन त्या भागातलं हे निश्चितपणे वाढू शकतं. किंवा एक परिसंस्था म्हणून आपण तिकडे पाहिलं तर ही परिसंस्था सुदृढ होऊ शकतं. याचं एक साधं उदाहरण आहे की आपण आपल्या भोजनामध्ये जो चौरस आहार म्हणतो तो घेतला पाहिजे. फक्त मला गोड आवडतं म्हणून मी दररोज गोड खात बसलो ते उपयोगी नाही, किंवा मला मांसाहार आवडतं म्हणून मी फक्त मांसाहार करत बसलो तेही नाही, किंवा मला फक्त पालेभाजीच आवडतात म्हणून मी पालकच खात बसलो तर मला किडनी स्टोन होईल लगेच. म्हणून आपण आपला आहार चौरस ठेवतो. तसंच पक्ष्यांचं आहे, पक्ष्यांनाही सर्व प्रकारच्या झाडं वनस्पती किंवा झुडपं की लागतात, काही त्यांना खाण्यासाठी लागतात, काही त्यांना बसण्यासाठी लागतात, काही त्यांना घरटी बांधण्यासाठी लागतात.
1: अगदी बरोबर.
0: कारण पक्षी ज्या झाडावर बसतो तिथेच घरट बांधतो असं नाही. पक्ष्यांच्या खाण्याच्या जागा वेगळ्या असतात, मुक्कामाच्या जागा वेगळ्या असतात, आणि वीण घालण्याच्या किंवा घरटी बांधण्याच्या जागा वेगळ्या असतात. आणि याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की आपण अशी अशी झाडं लावली पाहिजे. जे पक्ष्यांच्या बाबतीत आहे तसंच प्राण्यांच्या बाबतीत आहे की सगळेच प्राणी सर्वत्र आढळत नाही. अहमदनगरच्या उपनगरांमध्ये आपल्याला मुंगूस आजही मोठ्या प्रमाणात दिसतं. अगदी आपलं अहमदनगर शहरातलं पोलीस ग्राउंड आहे, किंवा मध्यंतरी मी संगमनेर महाविद्यालयामध्ये गेलो होतो त्यांच्या महाविद्यालयामध्ये मुंगूस दिसत सहज. तर त्या ठिकाणी त्याला एकतर धोका कोणत्याही प्रकारे नाही एक दिसतं, आणि तिथे त्याला खाण्याची मुबलकता असावी असं दिसून येतं. त्यामुळे सर्व पशु पक्षी प्राणी यांना जर आपल्यापासून अभय मिळालं तर त्यांचं ते खाद्य शोधण्यास सक्षम आहे. शेवटी ज्यानं तोंड दिलं त्याने खाद्य त्याची व्यवस्था केली, ज्याने चोच दिली त्याने चारा दिला अशी म्हण आहे ती खरी आहे. तेव्हा आपण त्याची खाद्याची चिंता न केलेली बरी, फक्त आपण त्याला अभय दिलं पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये हे गेलं पाहिजे की आपल्याला मनुष्य प्राण्यांपासून धोका नाही, तरच आपली सगळी ही जी
1: वन्यसंपदा
0: वन्यसंपदा ही टिकेल आणि वाढेल. मला वाटतं पुढच्या पिढीसाठी हे खूप आवश्यक आहे. आजही अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी माडोक पाहिलं नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये 35 वर्षाच्या या निसर्ग अभ्यासामध्ये फक्त 2 वेळेस माडोक पाहिला.
1: तरी भाग्यवान आहात तुम्ही पाहिला.
0: इतर अनेक लोक आहेत की ज्यांनी माडोकच पाहिलं नाही,
1: चित्रातच
0: चित्रातच दिसतो. तर अशी वेळ येऊ नये
1: बरोबर
0: पुढच्या पिढीवर आपल्या मुलांवर.
1: सर खरं म्हणजे आपण नगर जिल्ह्यातले लोक भाग्यवान आहोत. संत ज्ञानेश्वरांनी नेवाशाला ज्ञानेश्वरी कथन केली, तिथे ती शब्दबद्ध झाली. त्या ज्ञानेश्वरीमध्ये पण अनेक उल्लेख झाडांचे पशुपक्ष्यांचे.
0: मी मोनीराज आणि ज्ञानेश्वरच्या परिसरात लहानचा मोठा झालो. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर मंदिर जुनं आहे, मंदिर होतच, पण त्या परिसरात लाडमोठ टेकडी म्हणायचे आणि तिथे उत्खनन झालं होतं
1: शासनाचं
0: पुरातत्व विभागाचं. आणि तिथे अनेक इतिहासकालीन भांडी जे आपण जोरवे संस्कृती म्हणतो, प्रवरा संस्कृती म्हणतो, त्याचे अवशेष तिथे मिळाले होते. आणि त्यामुळे त्यांनी तेवढा परिसर सील केलेला होता. त्यामुळे आम्ही कुतवालापोटी तिथे जायचो आणि तिथे आम्हाला मोरांचे आवाज ऐकू यायचे. त्या परिसरात फिरताना आम्ही फुलपाखरं मारायचो. शालेय विद्यार्थी होतो, तरवडाची झुडपं उपटायची आणि फुलपाखरांच्या मागे लागायचं. तर असा हा समृद्ध परिसर आहे सगळा. आजही ज्ञानेश्वर मंदिराच्या दुतर्फा चिंचेची मोठमोठी झाड आहेत, त्याच्यावर अनेक प्रकारचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरा जो विषय आपण काढला की ज्ञानेश्वरी, आता ज्ञानेश्वरीकडे आपण आद्य ग्रंथ म्हणून पाहतो
1: मराठीतला
0: आद्य ग्रंथ, पण त्याशिवाय ज्यावेळेस एक पर्यावरण प्रेमी किंवा निसर्ग अभ्यासक म्हणून पाहतो तर ज्ञानदेवांनी त्या कालचा निसर्ग त्यामध्ये ओवीबद्ध केलेला आपल्याला दिसून येतो. अनेक वनस्पती पशु पक्षी यांचे दाखले त्यामध्ये दिसतात. त्यामुळं अनेक संशोधकांनी ज्ञानेश्वरीमधील पर्यावरण किंवा ज्ञानेश्वरीमधील वनस्पती सृष्टी, ज्ञानेश्वरीमधील पक्षीसृष्टी किंवा ज्ञानेश्वरीमधील वन्यजीव अशा प्रकारे संशोधन केलेलं, त्याविषयी ग्रंथ लिहिलेले आज आपल्याला दिसतात आणि ते आजही आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळं ज्ञानेश्वरी हा मला वाटतं जगातील असा एकमेव ग्रंथ असावा की ज्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांगीण संशोधन झालं, त्यावर किती अभ्यासकांनी PhD मिळवली असेल हे सांगता येणं फार कठीण आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक निसर्ग अभ्यास केंद्र या निमित्ताने व्हायला हवं. शिर्डी सारखं जे मोठं संस्थान आपल्याकडे आहे किंवा आता शिंगणापूर सारखं मोठं संस्थान आहे, आपल्याकडे त्या परिसरातील मोठे नेते मंडळी आहेत ज्यांचं नाव आज राष्ट्रीय पातळीवर घेतलं जातं. त्या मंडळींनी जर मनावर घेतलं तर एक 25-30 लाख रुपये खर्च करून असं एखादं चांगलं असं निसर्ग अभ्यास केंद्र ते त्यांच्या परिसरामध्ये सहज उभं करू शकतात.
1: नक्कीच.
0: आणि आपली नगर जिल्ह्याची ही जी परंपरा आहे निसर्ग परंपरा ज्याला म्हणू आपण आणि हा जो निसर्ग इतिहास आहे नॅचरल हिस्ट्री हे जतन करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग राहील. एखादं महाविद्यालय करू शकत नाही का? नाही. महाविद्यालयांचं काम हे साचेबद्ध असतं कारण त्यांना अभ्यासक्रम ठरवून दिलेला असतो तो वेळेत पूर्ण करून घेणं गरजेचं असतं. यासाठी एखादी स्वयंसेवी संस्था मोठी ज्याला आर्थिक पाठबळ आहे ज्यांचं नाव लौकिक आहे आणि जिथे त्याचं व्यवस्थापनामध्ये आयएस दर्जाचे अधिकारी आहेत कारण त्यांना ती दृष्टी असते. आपल्याकडे म्हणायचं असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: अगदी बरोबर.
0: त्यामुळे अशा दृष्टीच्या अधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली जर अशी एखादी संस्था उभी राहिली तर मला वाटतं अहमदनगर जिल्हा मधील हे महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण ठरेल की एखादं असं निसर्ग अभ्यास केंद्र यांनी सुरू केलं.
1: आपण अपेक्षा करूयात की काहीतरी
0: चांगलं होईल. मला वाटतं आपल्या या माध्यमातून
1: अनेक पिढ्यांसाठी त्याची
0: गरज आहे आणि एक चांगला उपक्रम चांगला अभ्यास केंद्र आपण यामध्ये करू शकतो आणि पुढे ते जर वाढत नेलं तर ते एक संशोधन केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला त्याला मान्यता मिळू शकते.
1: बरोबर.
0: त्यासाठी समाजातील सर्वांनी माझ्यासह आपल्यासारख्या माध्यमांद्वारे जर हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचला तर मला वाटतं आजच्या या सर्व आपल्या चर्चेचं तो एक चांगला
1: फलित निघेल. सर तुम्ही खरं म्हणजे तुमची भटकंती सुरू असते अभ्यास सुरू असतो संशोधन तुम्ही करत असता त्यातून वेळ काढून आज रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अहमदनगर जिल्ह्याचं वन्यजीव सृष्टीचं वैभव तुम्ही अतिशय छान शब्दांमध्ये उलगडून दाखवलं त्याबद्दल मनापासून तुमचे आभार.
0: धन्यवाद. अहमदनगर जिल्हा हा असाच सुजलाम सुफलाम रहावा आणि पुढील पिढीपर्यंत हा निसर्ग इतिहास जसा आहे तसा इतिहास न राहता जायला हवा.
1: नक्कीच.
0: एवढी आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद.
2: श्रोते हो, नगर शहराशी संबंधित इतिहास समाजकारण अर्थकारण शिक्षण उद्योग कला क्रीडा साहित्य अध्यात्म नाट्य विज्ञान तंत्रज्ञान पर्यटन अशा विविध क्षेत्रांचा धांडोळा घेणारी मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेचे प्रायोजक होते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. संचित अहमदनगरचं ही मालिका घेतली होती रेडिओ नगर 90.4 FM चे मानद संचालक स्वर्गीय भूषणजी देशमुख यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी समिधा गुंजाळ. मी व्हिज्युअल आर्टिस्ट आहे आणि लहान मुलांसाठी पिक्चर बुक्स बनवते. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 9100201.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत. ये काली
2: काली गुड इव्हनिंग. मनापासून स्वागत करते आहे सांज रंग या कार्यक्रमात. ऑलमोस्ट 4 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि मी अनु आली आहे तुम्हाला भेटायला. 9 जून 2024 आजची तारीख आहे आणि आज आहे वार मंगळवार. आठवड्याला सुरुवात झाली, आजच्या दिवसालाही सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या सांज रंग या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात झाली आहे. बऱ्याच वेळांना आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ना अनेक गोष्टी सुरू असतात, अनेक गोष्टी चालू असतात. बऱ्याच वेळा या सगळ्या गोष्टी खूप सोप्या असतात किंवा जे काही घडत असतं आपल्या आयुष्यामध्ये ते फारसं कळायला सोपं असतं. पण या सगळ्यामध्ये मन आणि बुद्धी याचा मेळ घालण्यामध्ये माणूस अनेक वेळा अपयशी ठरतो. ज्यावेळी मनाची गरज असते तेव्हा बुद्धीचा हट्ट धरला जातो आणि जेव्हा बुद्धीची गरज असते तेव्हा मनाचा हट्ट किंवा भावना आपल्याला महत्त्वाच्या वाटतात आणि अशा वेळी काय होतं की आपण चुकीच्या वळणावरून जातो. त्यामुळे या वळणावरून जात असताना आपल्या आजूबाजूला जी माणसं आपल्याला सातत्यानं काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, अनेक नाती अनेक संधी देत असतात, या कुठेतरी नकळत आपल्या हातातून निसटून जातात. आणि मग जेव्हा आपल्याला याची जाणीव होते तेव्हा तोपर्यंत खूप उशीर होऊन गेलेला असतो. ती आपल्या हातातून वेळ निघून गेलेली असते, ती परिस्थिती निघून गेलेली असते आणि त्यानंतर जे काही आपल्या हाती लागतं किंवा जेव्हा कुठे या गोष्टी आपल्या लक्षात येतात तेव्हा आहे त्या परिस्थितीला स्वीकारावं आपल्याला लागतं. बऱ्याच वेळा असं होतं की ती परिस्थिती सुधारण्यासारखीही असते पण मन आणि बुद्धी याचा कुठेतरी मेळ लागत नाही आणि आपल्या हातून काही गोष्टी निसटून जातात. त्यामुळे योग्य वेळ आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. त्यावेळेला घडणाऱ्या घटना, घेतले जाणारे निर्णय हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे नेहमी मन आणि बुद्धी यांची सांगड घालत असताना कुठेतरी आपण घेतलेला निर्णय चुकत नाही आहे ना याचा नक्की आवर्जून विचार करा. आणि याच विचारांसोबत आपण आपल्या शोला सांजरंगाला सुरुवात करतोय. 9 जून आहे आजची तारीख आणि लवकरच मान्सून सक्रिय होण्याचं वातावरण जे आहे ते अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. याही बाबत बोलूयात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आपण ऐकणार आहोत.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं

0: सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर ॲप आणि मुंबई एअर न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर समाजसुधारक आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी जेणेकरून ते देश उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतील असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थान पुरता मर्यादित राहिला नाही तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: The 2026 FIFA World Cup is set to be one of the biggest tournaments in football history. But the real game isn't just on the field. It's happening behind the scenes in cyberspace. Hello everyone and welcome to another Radworth Red Bite. I'm Eva, and I'm here to give you the essentials on the global cyber threat landscape in just a few bites. The 2026 World Cup is becoming a massive global cyber target, with attackers already preparing to exploit its scale, visibility, and digital complexity. Now, here's why that matters. This isn't just another major event. It's the first World Cup spread across 3 countries, 16 cities, and an unprecedented digital footprint. And that changes everything. Because the attack surface isn't just bigger, it's interconnected. Ticketing platforms, transportation, broadcasting, hospitality systems, all linked. Which means a single weak point can cascade into large-scale disruption. Attackers are already adapting to this reality. We are seeing a surge in AI-powered scams, cloned ticketing sites, and fake digital assets targeting fans at scale. Credential stuffing and account takeovers are inevitable. But it goes beyond that. We're already seeing automated scalping, bots targeting ticketing platforms, flights, and hotel bookings. These bots buy up inventory in seconds and resell it at inflated prices, locking out real fans before they even have a chance. At scale, this isn't just fraud. It's market manipulation powered by automation. The same infrastructure used for scalping can easily pivot to account takeover and payment abuse. This is also a geopolitical stage. Hacktivists and state-aligned actors are likely to use the tournaments as platform for disruption, influence, and visibility. Because global events are no longer just viewed events, they are strategic targets. This is not just about protecting infrastructure. It's about defending an entire digital ecosystem in real time, because the risk is no longer isolated attack.
0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा CBSEचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चं उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे CBSE शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अवेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामिनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं CBI उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात. गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. कांगोमध्ये एका महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी कांगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. NEET UG पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र तुम्ही ऐकलं. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. वाराणसी उत्तर प्रदेश महानगरपालिकेनं एक खूप महत्वाचा निर्णय घेतलाय. वाराणसी उत्तर प्रदेश महानगरपालिकेच्या सभागृहाच्या बैठकीमध्ये शहराच्या हद्दीत कार्यरत असलेल्या मांस आणि माशाच्या दुकानांचं स्थलांतर करण्याच्या योजनेला आता मंजुरी मिळाली आहे. वाराणसीमध्ये आता मांस मासे मिळणार नाहीत, दुकानं शहराबाहेर हलवली जाणार आणि या नवीन योजनेला मंजुरीसुद्धा मिळाली आहे. महानगरपालिका आयुक्त हिमांशु नागपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी 5 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये रामनगर, सुजाबाद, गणेशपूर, अवलेशपूर आणि शिवपूर ही निवड करण्यात आलेली जागा आहे आणि 5 ठिकाणी हे टप्पे असणार आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय अनुसोबत. श्रीगोंदा पारनेर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून श्रीगोंदा पारनेर उपविभागाच्या महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 यांच्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या उन्हाळी हंगाम आवर्तनाला प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. या आदेशानुसार कुकडी डावा कालव्याच्या किलोमीटर 110 ते 165 या दरम्यान कालव्यालगतच्या परिसरामध्ये संबंधित वितरिकांच्या चोहोबाजूला 100 मीटर क्षेत्रामध्ये हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तिथल्या ग्रामस्थांनी लोकांनी याची नोंद घ्यायची आहे. उन्हाळी हंगाम आवर्तन क्रमांक 2 प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काही सक्षम अधिकाऱ्यांची अधिकृत नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तींची वाहनं पायी किंवा अन्य कोणत्याही रीतीनं संबंधित परिसरात फिरण्याचा थांबण्याचा आणि समूहानं वावरण्याचा प्रतिबंध करण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कभी हसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 17 जूनपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेत. जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी मुंबई पोलीस अधिनियमन 1951 कलम 37(1) आणि (3) अन्वये 17 जूनपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश लागू केले आहेत. धार्मिक कार्यक्रम, लग्न समारंभ, मिरवणुका आणि प्रेतयात्रातील जमावाला या आदेशातून सूट देण्यात आली आहे. पोलीस अधिकारी, कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी, सभा अथवा मिरवणुकीसाठी विधिवत परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आदेशात स्पष्ट करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहांमध्ये 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असं आवाहन सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी केलं आहे. प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं असणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी माहिती.org या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शालेय विद्यार्थी असतील, 10वी 11वी 12वीचे महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासाठी एक स्वतंत्र प्रवेश वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये प्रवेश प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे आणि गुणवत्ता सुधारित पद्धतीनं आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी म्हणजे 8वी ते 10वी या मुलांसाठी वसतिगृह प्रवेश

प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जून आहे. प्रवेश प्रक्रिया जुलै 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 11वी 12वी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून प्रवेश प्रक्रिया 31 जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थी पालकांनी आपल्या तालुक्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहातील गृहपाल अथवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सावेडी नका नगर मनमाड रोड अहिल्यानगर या ठिकाणी संपर्क साधावा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. Oh,

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी सुनील बनकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: जो हाँ

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंगी या कार्यक्रमात नमस्कार. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2026-27 या वर्षासाठी आपल्या नगर जिल्ह्यात गोदाम बांधकाम, काढणी पश्चात पायाभूत सुविधा, मिनी ऑइल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेस या घटकांसाठी अनुदान देण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी 22 जूनपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांना अर्ज करावेत असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केलं आहे. जिल्ह्यासाठी 250 मेट्रिक टन क्षमतेच्या एका गोदाम बांधकामाचं लक्ष प्राप्त झालं आहे आणि या घटकाअंतर्गत प्रत्यक्ष प्रकल्प खर्चाच्या 50% किंवा 14,40,000 रुपयापैकी जी रक्कम कमी असेल त्यासाठी लेखी अनुदान करण्यात येणार आहे. प्राथमिक प्रक्रिया, काढणीपश्चात पायाभूत सुविधा घटकांसाठी एक भौतिक लक्ष निश्चित करण्यात आलं असून प्रत्यक्ष प्रकल्प खर्चाच्या 33% किंवा कमाल 9,90,000 रुपये इतकं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. मिनी ऑइल मिल, एक्सपेलर फिल्टर प्रेससह युनिटसाठी प्रति युनिट कमाल 4,00,000 रुपये तर फिल्टर प्रेसशिवाय युनिटसाठी प्रति युनिट कमाल 3,00,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, सीमांत शेतकरी, महिला प्रवर्गासाठी यामध्ये 50% तर सर्वसाधारण वर्गासाठी 40% अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा बोहटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगामध्ये अनु आहे तुमच्यासोबत. 2026-27 कडधान्य आत्मनिर्भरता अभियान योजनेअंतर्गत कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनाला चालना देऊन शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं काढणीपश्चात पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिट्स या घटकासाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. शेतकरी उत्पादक संघ, शेतकरी उत्पादक कंपनी, प्राथमिक कृषी पतसंस्था आणि इच्छुक व्यक्तींनी 21 जूनपर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अवश्य अर्ज करावेत. या योजनेअंतर्गत कडधान्य प्रक्रिया आणि पॅकेजिंग युनिटसाठी प्रत्यक्ष प्रकल्प खर्चाच्या 33% किंवा 25 लाख रुपये यापैकी जी रक्कम असेल ती रक्कम अनुदान देण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी या घटकाअंतर्गत 3 युनिट्सचं भौतिक लक्ष निश्चित करण्यात आलंय. तर ही योजना बँक कर्जाशी निगडीत असल्याचं सांगितलं जात आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. कुंभमेळा येतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर देशविदेशातून मोठ्या संख्येनं भाविक येत आहेत, पर्यटक येत आहेत. दर्जेदार आणि व्यावसायिक मार्गदर्शन यासाठी उपलब्ध व्हावं, यासाठी पर्यटन क्षेत्रात कुशल मनुष्यबळ निर्माण होवं या उद्देशानं पर्यटन संचालनालयाच्या वतीनं पर्यटन मार्गदर्शक हा एक विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असं आवाहन पर्यटन संचालनालय नाशिक यांनी केलं आहे. हा ट्रेनिंग कार्यक्रम होतोय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट ग्वाल्हेर या ठिकाणी. या प्रशिक्षणामध्ये पर्यटन मार्गदर्शनाची मूलतत्व, वारसा, सांस्कृतिक पर्यटन, पर्यटन व्यवस्थापन, संवाद कौशल्य आणि कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक त्या कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. याबाबत अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाशी संपर्क साधू शकता. अधिकृत वेबसाईट आहे maharashtratourism.gov.in. तर संपर्क क्रमांक आहे 83 90 73 37. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग या कार्यक्रमात स्वागत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशान्वये मौजे निमगाव वाघा या ठिकाणी देवस्थान इनाम जमिनीचा वापर तात्पुरत्या स्वरूपात शेती प्रयोजनासाठी एक साली भाडेपट्ट्यानं देण्यासाठी 22 जूनला 11 वाजता ग्रामपंचायत कार्यालय निमगाव वाघा या ठिकाणी जाहीर लिलावाचं आयोजन करण्यात आलंय. अधिकाधिक नागरिक आणि संस्था यामध्ये लिलावात सहभागी होत आहेत. मौजे निमगाव वाघामध्ये गटक्रमांक 123(1) हे क्षेत्र तर गटक्रमांक 123(2) हे क्षेत्र अशी देवस्थान इनाम मिळकतीची जमीन एक साली भाडेपट्ट्यानं देण्यात येणार आहे. खरीप आणि रब्बी हंगामासाठी 75,178 रुपये इतकी आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. तर लिलावामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना 18,795 एवढे अनामत रक्कम जमा करणं बंधनकारक आहे. लिलावामध्ये सगळ्यात जास्त बोली लावणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेला ही जमीन भाडेपट्ट्यानं दिली जाईल असं सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाले. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग। या कार्यक्रमात सीना नदीचं सुशोभीकरणाचं आणि संवर्धनाचं काम वेगानं सुरू आहे। सीना नदी ही आपल्या नगर शहराचा मानबिंदू आहे। नदी संवर्धन, अतिक्रमण निर्मूलन, स्वच्छता, नदीपात्र रुंदीकरण यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि इथे वीटभट्ट्यांसह काही अतिक्रमणही बघायला मिळतात आणि कुठलंही कसल्याही प्रकारचं अतिक्रमण असेल तर कारवाई केली जाईल असं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं। शहरातील सीना नदीच्या हद्द निश्चितीच्या कामाची पालकमंत्री यांनी भेट देऊन पाहणी केली। याप्रसंगी अनेक विविध पदाधिकारी, कार्यकारी सदस्य उपस्थित होते। गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतो की सीना नदीच्या पात्राच्या भोवती इतक्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे की ते नदीचं पात्रच शिल्लक राहिलेलं नाही आहे आणि यासाठी एक विशेष पुढाकार सध्या घेतला जातो आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 3 किलोमीटरपर्यंतचं रुंदीकरण आणि अतिक्रमण काढण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार होता। आता नव्यानं महापालिकेला आपत्ती व्यवस्थापनातून आणि जलसंपदा खात्याकडून निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण केलं जाणार आहे। शहरातील अनेक नाल्यांचे प्रवाह अतिक्रमणामुळे थांबलेत, याचा थेट परिणाम शहराच्या आरोग्य व्यवस्थेवरही होतोय आणि यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासोबतही चर्चा झाली। महानगरपालिकेचं सांडपाणी 100% प्रक्रिया करूनच नदीमध्ये सोडलं गेलं पाहिजे, अन्यथा नदी स्वच्छ करूनही काही उपयोग होणार नाही असंही यावेळी सांगण्यात आलं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात आपण बोलतोय आणि राष्ट्रीय बाजाराबद्दल आपण बोलूयात. आता राष्ट्रीय बाजार म्हणजे काय आणि राष्ट्रीय महत्वाचा बाजार हे नेमकं काय आहे? शेतमालाला जागतिक बाजारपेठेची एक नवी संधी मिळते. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कृषी पणन व्यवस्थेत महत्वपूर्ण सुधारणा करण्यात येत आहेत आणि यामध्ये मुंबई नागपूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राष्ट्रीय महत्वाचा बाजार असं संबोधित करण्यात येणार आहे. हा दर्जा मिळतोय आणि या उपक्रमामुळे शेतीच्या मालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची नक्कीच मदत होणार आहे. एक आधुनिकता, या सगळ्या गोष्टी, व्यवहारांना पारदर्शकता येणार आहे, स्पर्धात्मक व्यवस्था निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे अत्याधुनिक पायाभूत सुविधा, जलद पुरवठा साखळी, ग्रेडिंग, पॅकिंग, लॉजिस्टिक या सुविधाही वाढू शकतात आणि याचा थेट जो चांगला परिणाम आहे तो शेतकऱ्यांना होऊ शकतो. अधिक चांगले लाभ त्यांना मिळू शकतात आणि केवळ प्रशासकीय ही सुधारणा नाही आहे तर महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेशी जोडणारं हे महत्वाचं पाऊल आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: काही गूस गोष्टी आणि बहारदार गाणी ऐका रेडिओ नगर सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आणि महत्त्वाच्या काही आपण अपडेट्स, घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेतो आहोतच. आणि सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पाच्या धर्तीवर धारावीचा एक पुनर्विकास प्रकल्प करण्यात येणार आहे. आणि हा प्रकल्प राबवत असताना धारावीतील जे नागरिक आहेत त्यांची उपजीविका, त्यांची स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येणार आहे. ठरलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात यावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या सगळ्या विभागांनी समन्वयानं जर काम केलं तर हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट लवकरच वेळेत पूर्ण होईल असं सांगण्यात आलं आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा इमारत उभारण्याचा कार्यक्रम नाही आहे, तर धारावीकरांसाठी इथे सर्वांगीण विकासाचा एक महत्त्वाचा पाया असेल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी डॉक्टर धनश्री मकरंद खरवंडीकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्स आपण जाणून घेतो आहोत. आणि किशोरवयीन मुलींसाठी एक सुधारित योजना महिला आणि बालविकास विभागानं आणली आहे. SAG असं या एका योजनेचं नाव आहे. स्कीम फॉर ॲडोलसंट गर्ल्स या नावानं राज्यातल्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम या चार महत्वाकांक्षी आकांक्षित जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या योजनेची वैशिष्ट्ये अशी आहेत. उद्दिष्ट हेच आहे की मुलींना स्वविकास आणि सक्षम करणं, आरोग्य, पोषण, स्वच्छता याबाबत अवेअर करणं, मुलींना औपचारिक शालेय शिक्षण किंवा ब्रिज लर्निंग कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांचं आयुष्य कौशल्य विकसित करणं. याचे लाभार्थी असू शकतील 14 ते 18 वयोगटातील शाळाबाह्य मुली. आणि या लाभाचं स्वरूप असं असणार आहे की अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वेक्षण करतील आणि लाभार्थ्यांची निवड करतील. निवडलेल्या मुलींना घरपोच आहार म्हणून कच्चं अन्नधान्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. तर अंगणवाडीत जीवन कौशल्य, आहार, आरोग्यविषयक माहिती आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, माझे नाव सुरेखा घोलप आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. मुंबईकरांना जागतिक दर्जाची आणि अधिक कार्यक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेनं एक महत्वाचे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये प्रयत्न केले आहेत. अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे, तर प्रशासकीय कार्यपद्धतीचा सर्वंकष काढावा असं म्हणत आवश्यक सुधारणा सुचवणारा एक सविस्तर अहवालसुद्धा देण्यात आला आहे. या अहवालामध्ये अनेक गोष्टी आहेत. आरोग्य विभाग, नगरविकास विभाग, महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा प्रयत्न केला गेला आहे. जागतिक आणि राष्ट्रीय निकषांनुसार आरोग्यसेवा मुंबईमध्ये कशा असाव्यात आणि यामध्ये काही आवश्यक सुधारणा का गरजेच्या आहेत याबाबत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाच्या या मुद्द्यांवर चर्चाही झाली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, एचआयव्ही एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आशिष देशपांडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: ए भाई।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय एफ ब्लॉक श्री टाईल्स चौक न्यू अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहमदनगर.

नमस्कार, माझे नाव चोभे तनिष्का संजय. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 51। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गीतं। दिनांक 17 जुलै 1919 रोजी मुंबई येथे जन्मलेले वासुदेव गंगाराम भाटकर म्हणजेच स्नेहल भाटकर हे अत्यंत साधं व्यक्तिमत्व असलेलं मराठी आणि हिंदीमध्ये नावाजलेले मागच्या पिढीतले संगीतकार आणि गायक। त्यांची आई शिक्षिका आणि गायिका होत्या। त्या नेहमी हार्मोनियमवर भजन गात असायच्या। संगीताची आवड आणि त्यातले बारकावे त्यांना आईकडून शिकायला मिळाले। त्यांनी लहानपणीच ठरवलं होतं की ते संगीतकार होणार। त्यांना भजनाची विशेष आवड असल्याने ते सुरुवातीच्या काळात भजनाचे बरेच कार्यक्रम करत असत, त्यामुळे त्यांना भाटकर बुवा या नावाने देखील ओळखले जायचं। HMV मध्ये ते हार्मोनियम वादक म्हणून काम करायचे। तिथं असताना त्यांचे संगीताचे ज्ञान आणि संगीतकार होण्याची क्षमता पाहून प्रसिद्ध निर्माते केदार शर्मा यांनी त्यांना स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिली संधी दिली। परंतु HMV च्या नियमामुळे त्यांना आपलं नाव बदलून संगीत द्यावं लागलं। त्यांनी सुरुवातीच्या काळात B वासुदेव, VG भाटकर, स्नेहल भाटकर अशा अनेकविध नावांनी संगीत दिलं। 1946 या वर्षी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत तयार झालेल्या रुक्मिणी स्वयंवर या चित्रपटाला सुधीर फडके यांच्यासह त्यांनी वासुदेव सुधीर या नावानं संगीत दिलं। हिंदीमध्ये 1947 सालचा नीलकमल हा चित्रपट त्यांचा स्वतंत्र संगीतकार म्हणून पहिला चित्रपट। विशेष म्हणजे हा चित्रपट प्रसिद्ध अभिनेते राज कपूर, अभिनेत्री मधुबाला यांचा नायक आणि नायिका म्हणून आणि स्नेहल भाटकर यांचा स्वतंत्र संगीतकार म्हणून हा पहिलाच चित्रपट होता। पण यात संगीतकार म्हणून त्यांचं नाव होतं B वासुदेव। त्यांनी 27 हिंदी आणि 12 मराठी चित्रपटांना संगीत दिलं। तसेच अनेक मराठी भावगीतांना, भक्तिगीतांना त्यांनी स्वरबद्ध केलं। हिंदीमध्ये त्यांचं अत्यंत गाजलेलं गाणं म्हणजे हमारी याद आएगी या चित्रपटातलं कभी तन्हाई ओ मे यू हमारी याद आएगी हे गाणं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया झुंजूमुंजू झालेल्या पहाटेच्या प्रहराचे एक अतिशय प्रसन्न भक्तिगीत। G.D. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत राग भूपनट या रागामध्ये संगीतबद्ध केलं आहे आणि अतिशय प्रसन्न आवाजात गायलं आहे संगीतकार स्नेहल भाटकर यांनी। चित्रपट आहे तुका झालासे कळस। या भक्तिगीताच्या शेवटी तुका म्हणे जन्मावरी ठेवा तुळस मंजिरी असं म्हटलं असल्याने हे गाणं संत तुकाराम यांचंच असावं असंच वाटावं इतकं सिद्धहस्त लेखन होतं G.D. मा यांचं। पहाटेच्या वातावरणामधली मंद हवेची झुळूक सुखावून जाते। पक्षाची विविध नादस्वरातील किलबिल वृक्षांची सळसळ लक्ष वेधून घेते। उषककाली पूर्वक्षितिजावरची निसर्गनिर्मित रंगपंचमी पाहण्यासारखं दुसरं भाग्य नाही। रात्र शेवटाला गेली उखा आभाळी उदेली, उखा म्हणजे उषककाल। पहाटेच्या वेळेचं निसर्गाचं वैभव किती सुंदर शब्दबद्ध केलं आहे कवीने या गाण्यात। अशी ही पहाटेची वेळ सर्वांना साधता यावी आणि सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडावेत असा सद्विचार सांगणारं आहे हे गीत। आधुनिक वाल्मिकी G.D. माडगुळकर यांनी अनेक भक्तिगीतं लिहिली असून त्यामागे त्यांचे संस्कार, ग्रंथवाचन, उपासना
पूर्णपणे सार्थकी लागली आहे. संगीतकार आणि गायक स्नेहल भाटकर यांना भजन अत्यंत आवडीचं होतं, त्यामुळे त्यांना भजिनी बुवा असं म्हणत असत. म्हणूनच गदिमा आणि स्नेहल भाटकर अशा थोर व्यक्तींकडून गाण्यामध्ये अर्थ, भाव, उत्कटता प्रगटते, आपल्या प्रत्ययाला येते आणि मग ते गाणं आपल्या मनावर कोरलं जातं. स्नेहल भाटकर यांनी या गाण्यामध्ये पहाटेचा समय जागवण्यासाठी बासरी, एकतारी आणि तबला अशी मोजकीच वाद्ये वापरली आहेत. संत सज्जन यांची संगती आणि नामस्मरण यांचं अनन्य साधारण महत्व आपल्या संतांनी वेळोवेळी सांगितलं आहे. कोणतेही उपासतापास, कठीण योगसाधना करणे यापेक्षाही कोणतीही उपाधी नसलेलं परमेश्वराचं, हरीचं नाव सतत उच्चारत राहावं हे त्यांचं कळकळीचं सांगणं आहे. ऐकूया मंडळी तुका झालासे कळस या चित्रपटातलं पहाटेच्या प्रसन्न प्रहरी हरीचं नामस्मरण घेण्याचा आग्रह करणारं ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे भक्तिगीत. संगीत दिलं आहे आणि आपल्या प्रासादिक प्रसन्न स्वरात गायलं आहे स्नेहल भाटकर यांनी. ऐकूया.

श्रोते हो, हरिनामाने प्रसन्न झालेल्या या वातावरणात यानंतर ऐकूया श्री गणरायाची एक सुंदर भोपाळी. संगीत

स्नेहल भाटकर यांना सूर सिंगार अवॉर्ड मिळालं होतं. कविता किंवा गाणं लिहिताना प्रत्येक शब्दाचा त्याच्या मागील तसेच पुढील शब्दांशी जोड लावताना त्यातून आशयवृद्धी कशी होईल आणि त्यायोगे सगळीच कविता घाटदार कशी होईल याचा नेमका विचार गदिमा आपल्या गाण्यात करायचे. या गाण्यातच पहा, तुझ्या कांतीसम रक्त पताका पूर्व दिशी फडकती, या पहिल्याच ओळीत गणरायाच्या त्वचेचा लाल रंग, त्या रंगाचा रक्ताशी जोडलेला संबंध आणि पहाटेच्या वाऱ्यावर हळुवारपणे हलणाऱ्या पताकांचे फडकती या शब्दाशी त्यांनी केलेलं नातं पहा. तसेच या पुढच्या अरुण उगवला प्रभात झाली ऊठ महागणपती या ओळीत सूर्याचा अरुण या शब्दाने केलेला उल्लेख आणि त्यालाच लागून पहाट या शब्दाऐवजी प्रभात हा शब्द योजून कवितेला त्यांनी एक वेगळेच परिमाण दिलं आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच सतारीचा सुंदर पीस आहे ज्यातून चालीचे कुळशील आणि अंदाज समजून घेता येतो. चाल मुखड्याकडे कशी वळणार आहे याचा अंदाज देखील आजमावता येतो. गाण्याचा मुखडा सुरू होतो आणि तबल्याच्या नादाबरोबर जरा खालच्या आवाजात छोट्या झांजेचा अगदी हलका ध्वनी ऐकायला मिळतो. चाल अगदी साधी पण अतिशय गोड आहे. संपूर्ण चाल ही मध्य सप्तकातच फिरते. फक्त ध्रुवपदाच्या दुसऱ्या ओळीतला प्रभात हा शब्द घेताना चाल वरच्या पट्टीत जाते. पूर्ण गाणं हे गणपतीचं स्तवन असल्याने शब्दरचनेत बाप्पाच्याच पारंपरिक कल्पना आणि वैशिष्ट्य आली आहेत. हे गाणं ऐकताना आपल्याला कवी आणि संगीतकार यांच्याबरोबरच गायिका सुमन कल्याणपूर यांचं देखील नाव घेणं अपरिहार्य आहे. सुमन कल्याणपूर यांचा आवाज सुरेल, हलका आणि पारदर्शक आहे. सौम्य स्वररंग आणि त्यांच्या सूक्ष्म छटा त्यांच्या आवाजात विपुलतेने आढळतात. या गाण्यातच पहा, दुसऱ्या कडव्यातलं आवडती तुझं म्हणून आणिली रक्तवर्ण कमळे ही ओळ गाताना आवडती तुझं हे शब्द त्यांनी तीन वेगवेगळ्या हरकतींनी रंगून गायली आहेत. या हरकती ऐकताना आपल्याला समजून घेता येतो तो या गायिकेच्या गळ्याचा पल्ला. ऐकूया श्रोते हो.

संगीतकार स्नेहल भाटकर यांनी अनेक चित्रपटांसह अनेक नाटकांना देखील संगीत दिलं. आता यानंतर ऐकूया नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर म्हणजेच मामा वरेरकर यांच्या भूमिकन्या सीता या नाटकातलं एक प्रसिद्ध नाट्यपद. भूमिकन्या सीता या नाटकाचा प्रथम प्रयोग दिनांक 28 फेब्रुवारी 1958 रोजी नाट्य निकेतन संस्था मुंबई यांनी सादर केला होता. या नाटकाच्या मूळ संहितेमध्ये नाट्यपदं नाहीत, मात्र रंगमंचीय सादरीकरणाच्या वेळेस काही नाट्यपदांचा अंतर्भाव या नाटकात करण्यात आला होता. हे पद त्यापैकीच एक. गीतकार गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं हे पद गायलं आहे ज्योत्स्ना भोळे यांनी, संगीत स्नेहल भाटकर यांचं.

वासुदेव गंगाराम भाटकर यांचं नाव स्नेहल भाटकर कसं झालं याचा एक किस्सा सांगण्यात येतो. HMV मध्ये काम करत असताना त्यांच्या नियमानुसार त्यांना बाहेर संगीतकार म्हणून काम करताना नाव बदलणं आवश्यक होतं. त्यांच्या कन्येचं नाव स्नेहलता. तिच्या नावातली पहिली 3 अक्षर घेऊन त्यांनी टोपण नाव धारण केलं स्नेहल भाटकर. यानंतर ऐकूया संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतबद्ध केलेलं थोड्या नंतरच्या काळातलं म्हणजे 1971 या वर्षी आलेल्या बहकलेला ब्रह्मचारी या चित्रपटातलं मन्या आणि मनीचं एक गमतीशीर गाणं. गीतकार विनायक राहतेकर यांनी लिहिलेलं हे गाणं गायलं आहे स्नेहल भाटकर आणि उषा टिमोथी यांनी. ऐकूया.

0: मुळीस मला तुझ विना मनात प्रीती तुझा खर ना वरवर रागावण खर ना वरवर रागावण म्याव।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। कार्यक्रम आहे चिरंतन गाणी, आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी। आज आपण ऐकत आहोत संगीतकार स्नेहल भाटकर यांची काही निवडक गीतं। रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ऐकूया 1964 या वर्षी प्रदर्शित झालेल्या राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि कुमार दिघे यांनी संत तुकाराम यांची भूमिका केलेल्या तुका झालासे कळस या संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील चित्रपटातलं गीतकार ग. दि. माडगुळकर यांचं अजून एक सुंदर भक्तिगीत। आवाज आहे पंडित संगीत भूषण, राम मराठे, मीना जोशी आणि सहकारी यांचा। महापराक्रमी चिरंजीव वीर हनुमंतांच्या पराक्रमाचं वर्णन करणारं आहे हे जोशपूर्ण गीत। संगीतकार स्नेहल भाटकर यांनी या जोशपूर्ण गाण्यासाठी नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या राम मराठे यांच्या जोमदार आवाजाचा केलेला वापर या गाण्याला स्फूर्ती प्रदान करतो। ऐकूया राग शंकरा या रागामध्ये स्वरबद्ध केलेलं हे सुंदर स्फूर्तिगीत, भक्तिगीत। जय जय जी बजरंग कपिवर श्री हनुमंता।

ಜಯ ಜಯ ಜೀ ಬಜರಂಗ ಪತಿವರ ಜೀ ಹನುಮಂತ ಜಯ ಜಯ ಜೀ ಬಜರಂಗ ಬಜರಂಗ ಮಂಡಳಿ. श्रमालाच देव मानणारी आपली संस्कृती. मानवी जीवन जर सुखी बनवायचं असेल तर श्रम कष्ट या गोष्टींना महत्व मिळायलाच हवं. कष्टाचे महत्व पटवून देताना समर्थ रामदास स्वामी म्हणतात, आधी कष्ट मग फळ, कष्टाचे नाही ते निष्फळ. कवी विंदा करंदीकर आपल्या पवित्र मजला या काव्यातून श्रमाची प्रतिष्ठा सांगताना म्हणतात, पवित्र मजला जळजळीत ती भूक श्रमातून पोसविणारी, पवित्र मजला दगडी निद्रा दगडाची दुलई करणारी. यानंतर ऐकूया मंडळी श्रमाचं महत्व सांगणारं एक सुंदर गीत सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं. या गीतामध्ये आपली धरणी माता मागते आहे आपल्या मानवांच्या कष्टांचा मेहनतीचा घाम. हे गीत पृथ्वीच्या म्हणजेच अन्नदात्री मातृभूमीच्या दृष्टीच्या कोनातलं आहे. हे गीत तिच्या मनोगतासारखं आहे, एक चेतावणी, एक आवाहन आणि एक उपाय सांगणार. मानवाला उद्देशून ती सांगते आहे की केवळ अश्रू किंवा दयेने काहीही साध्य होणार नाही, तर श्रमाचं महत्त्व ओळखावं लागेल. हे नवयुग आहे, इथं कृती कष्ट आणि घाम हाच खरा मंत्र आहे. भावनिकतेपेक्षा कर्तृत्व अधिक महत्त्वाचं आहे. हे गीत म्हणजे मातृभूमीचं आत्मभान आणि तिचं मानवाला उद्देशून असलेलं स्पष्ट भाष्य आहे. ती म्हणते, मला केवळ रडणाऱ्या डोळ्यांची दया नको, मला तुझ्या मेहनतीचा, श्रमाचा, घामाचा साक्षात्कार हवा. कारण तुझ्या दुःखावर, तुझ्या संकटावरचा उपाय माझ्याकडेच आहे, पण त्यासाठी तुला मला हलवावं लागेल, नांगरावं लागेल आणि कष्ट घ्यावे लागतील. धरणी मातेचं ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेलं हे स्फूर्तिगीत संगीतकार स्नेहल भाटकर यांनी राग मालकंस या रागात स्वरबद्ध केलं असून गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. आणि चित्रपट 1959 सालचा अन्नपूर्णा ऐकूया रसिक हो.

आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीस ऐकूया संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेली आणि गायलेली एक सुंदर गवळण. शृंगार रसावर डुंबलेला लावणीचा फड आणि भक्तिरसात चिंब झालेले भजनी मंडळ या भिन्न अशा दोन्ही ठिकाणी एकाच वेळी गायलं जाण्याचं भाग्य अशा एखाद्याच रचनेला लाभतं मंडळी. ही गवळण म्हणजे प्रेमात आखंठ बुडून गेलेल्या दोन प्रेमिकांचं भाववर्णन आहे. यमुनेवरून येणारं वारं राधेच्या कानातली कुंडलं हलवीत आहेत. ती इकडे तिकडे पाहत डोळे उडवत डोळे मोडत चालली आहे. हे फक्त बाह्य सौंदर्य नाही तर तिच्या अंतरीची स्थिती आहे. ती कृष्णप्रेमात भक्तिभावात इतकी गुंतली आहे की तिच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीत तो अनुभव प्रकट होतो आहे. राधेचं हे चालणं मोहक आहे. तिला पाहून श्रीहरीचं भुलणं अगदी स्वाभाविक आहे. राधेची भूल एवढी पडली आहे की आपला हरी दूध काढायला गायीच्या ऐवजी बैलापाशी गेला आहे. या दोघांची मनं एकमेकात किती मिसळून गेली होती बघा. तिकडे हरीला पाहून त्याची भुरळ पडलेली राधिका आपल्या मंदिरी जाऊन रिकामाच डेरा घुसळू लागली आहे. प्रेमाची केवढी बघा ही एकरूपता. हरी राधेला प्रिय आणि राधा हरीला प्रेमळा. शृंगारातील नर्मविनोद सुद्धा नाथ महाराजांनी येथे सुंदरपणे साधला आहे. तिच्या हृदयात त्याचा ठाव आणि त्याच्या हृदयात हिचा भाव असं प्रेमाचं अगदी अद्वैत झालेलं असतं. या प्रेमाचा दंश झाला की राधा ही राधा राहत नाही आणि हरी आपलं हरी पण विसरून जातो. ती स्वतःला शोधायला निघते आणि हरीला सापडते आणि हरी तिला भेटायला निघतो तेव्हा स्वतःलाच हरवतोही सापडतोही आणि स्वतः भगवान असल्यामुळे पुन्हा दशांगुळे उरतोही. पण रसिकांनी या प्रणयरसात वाहून जाऊ नये म्हणून संत एकनाथ महाराज गवळणीच्या शेवटी सांगतात, मन मिळालेसे मना एका भुलला जनार्दना. अरे राधा आणि हरीचे हे प्रेम माझे माझ्या गुरुवर आहे तसंच आहे. हा अभंग फक्त राधाकृष्णाच्या प्रेमाचं वर्णन करणारा नाही तर तो भक्तियोगाचं अत्यंत उन्नत रूप सादर करणारा आहे. संत एकनाथ महाराजांनी राधेच्या माध्यमातून भक्ताच्या ईश्वरप्रेमातील स्थितीचं उदर्शन घडवलं आहे. जिथं सौंदर्य लज्जा समर्पण विस्मरण आणि पूर्ण तादात्म्य या सर्व भावना एकत्र मिसळून एक अद्वितीय भक्तिरस प्रगट होतो. संत एकनाथांनी राधाकृष्णांच्या लीलामध्ये भक्त आणि ईश्वराचं एकात्म्य दाखवलं आहे. भक्त म्हणजे राधा आणि भगवान म्हणजे कृष्ण दोघेही एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत ही द्वैताचा शेवट आणि अद्वैताची सुरुवात आहे. संत एकनाथ सांगतात की अशी ही प्रेम ओढ समर्पण आणि भक्तीची आवड राधेला मिळाली आहे हीच ती भक्तीची परिसस्थिती आहे जिथं सर्व लौकिक विचार मागे पडतात आणि केवळ भगवंताचं चिंतन उरतं. ऐकूया श्रोते हो संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेली ही गवळण. संगीतकार आणि गायक आहेत स्नेहल भाटकर.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी.

श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: कभी तो हंसाए।
1: रेडिओ नगर, जग बदलतंय तसा आपला नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Yeah!

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110275.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी मोनालिसा बागल, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102015.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.